FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 11/11/1948 अर्थात 3 ऑक्टोबर 2026. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 5:58 होत आहेत. आजची प्रसारण सभा आता सुरू होत आहे.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

सुधीर फडके आणि सहकलाकार यांनी गायलेली ही भोपाळी ग. दि. माडगुळकर यांची होती. आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:10 झालेत. यानंतरचा स्वर आणि संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं. ही रचना अर्थात हा अभंग संत तुकाराम महाराज यांचा.

श्रोते हो 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र आणि कार्यक्रम अमृतधारा। कार्यक्रमानंतर रवींद्र साठे आणि सहकलाकार यांचा आवाज, ही रचना आहे श्रीकांत आंब्रे यांची आणि संगीतधून शांक नील।

मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती गौतम सुर्वे यांची. गायक कलाकार होते पुष्पा पागधरे आणि सहकलाकार. आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. 6:25 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर अजीज नाझा कव्वाल.

फजीलत रसूल की कायम है दो जहां पे हुकूमत रसूल की अफजल है।

श्रोते हो, सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे देशभक्तीपर गीत राम मोरे यांचं होतं, जे संगीतबद्ध केलं होतं भूमानंद भोगम यांनी. हा होता कार्यक्रम अमृतधारा.

श्रोते हो, ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा. आता जाणून घेऊया आजचे कार्यक्रम. या रूपरेषेनंतर 6:40 कृषी वार्ता. यामध्ये लाळ खुरकत रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा अंतर्गत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर कार्यक्रमात पारंपरिक बियाणे आणि पर्यावरण संवर्धन याविषयी कुणाल अनेराव यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये अविनाश धर्माधिकारी यांनी केलेलं गांधी विचारांचं विश्लेषण आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, 7:10 प्रादेशिक बातम्या 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित करू. 7:40 आणि 7:50 आपण ऐकू शकाल भावधारा हा कार्यक्रम. दरम्यान 7:45 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली. सकाळी 8:00 वेळ समाचार प्रभातची, तर 8:30 वेळ मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्राची. दरम्यान 8:15 प्रसारित करू कोल्हापूर दर्पण.

आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रुते हो सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9 गीत बहारमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. या कार्यक्रमात बेन जॉन्सन यांच्या 2 साहित्यकृतींचा परिचय करून दिला जाईल. वक्ते डॉक्टर धनंजय देवळालकर. 10 आपकी पसंद, 10:30 लोकसंगीत आणि 11 गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, दुपारी 12 वाजता वनिता मंडळमध्ये अभिजात मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं प्रवास अभिजात मराठी भाषेचा याविषयी स्मिता वैद्य यांचं भाषण आणि आरोग्य जागर या सदरात मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील यांची मुलाखत. दुपारी 1 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. आता वळूया सायंकालीन कार्यक्रमाकडं. सायंकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात स्वच्छता माह आणि महात्मा गांधीजींचे स्वच्छतेचे किस्से याविषयी आपण ऐकू शकाल. 7:15 वाजता वृत्तविशेष. 7:30 वाजता किसानवाणीमध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याविषयी स्मिता नावलगे, उपकृषी अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांची जयश्री पाटील यांनी घेतलेली मुलाखत. आज सायंकाळी 7:30 वाजता कार्यक्रम किसानवाणी. रात्री 7:15 वाजता स्पॉटलाईट हा कार्यक्रम. याशिवाय अस्मिता मराठीचे कार्यक्रम आणि नियोजित वेळेत बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात FM कोल्हापूर केंद्र

0: आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आता कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया लाळ खुरकत रोगावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयीच्या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, लाळ खुरकत हा रोग पिकोना नावाच्या विषाणूमुळे होतो. पिकोना विषाणूच्या ओ ए सी आशिया 1, सॅट 1, सॅट 2 आणि सॅट 3 अशा 7 प्रमुख जाती आहेत. या विषाणूच्या 60 पेक्षा अधिक उपजाती आहेत. भारतात खुरी रोग ओ ए सी आणि आशिया 1 या विषाणूच्या जातींमुळे होतो. हा विषाणू प्रखर सूर्यप्रकाशात अकार्यक्षम होतो आणि आम्ल आणि अल्कलीमुळे नष्ट होतो. हा विषाणू थंड वातावरणात अधिक काळ जिवंत राहतो. रोगट हवामानात 1 वर्षांपर्यंत जिवंत राहतो. जनावरांच्या चाऱ्यामध्ये 2.5 ते 3 महिने जिवंत राहतो. या लाळ खुरकत रोगाचा प्रसार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संसर्गाने होतो. रोगी जनावरांची लाळ मलमूत्र यानं दूषित झालेला चारा पाणी याद्वारे या रोगाचा प्रसार होतो. दूषित हवा आणि रोगी जनावरांच्या संपर्कातल्या माणसांद्वारे या रोगाचा प्रसार होतो. सगळी जनावरं एकाच ठिकाणी चारा खात असतील, पाणी पित असतील, तर आजारी जनावरांपासून इतर जनावरांमध्ये या रोगाचा प्रसार होतो. मंडळी, या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तर साधारणतः 4 ते 6 दिवसात जनावराला खूप ताप येतो. चारा खाणं आणि रवंथ करणं ते बंद करतं. दुधाळ जनावरात दूध बंद होतं. जनावर मलूल बनतं आणि सुस्त बसतं. 2 ते 3 दिवसात ताप कमी होतो. तोंडात, जिभेवर, टाळूवर, गालाच्या आणि ओठाच्या आतल्या बाजूला छोटे पुरळ येतात. नंतर ते मोठे होतात आणि फाटतात आणि तिथं लाल रंगाचे चट्टे दिसतात आणि व्रण पडतात. तोंडातल्या जखमांमुळे वेदना झाल्यानं जनावर चारा खाऊ शकत नाही. तोंडातनं लाळ गळते, तसंच चारही खुरांच्या आत पुरळ येऊन फुटतात. जनावर लंगडतं, खंगत जातं. कासेवर पुरळ येतात, त्यामुळं काही वेळा कासदाह होतो. कधी कधी जनावरात गर्भपात होतो.
1: लाळ खुरकत रोगावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: श्रुती हो हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. 6:45 होत आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या भागात आपण एका अत्यंत महत्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, स्वतःच्या स्तनाची तपासणी कशी करायची. प्रत्येक महिलेनी महिन्यातून एकदा स्वतःच्या स्तनाची तपासणी करणे आवश्यक आहे. पाळी सुरू असलेल्या महिलांनी पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी, तर पाळी थांबलेल्या पोस्ट मेनोपॉझल महिलांनी महिन्यातील एक ठराविक तारीख ठरवून ती तपासणी करावी. ही तपासणी करताना आरशासमोर उभे राहून स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत काही बदल दिसतोय का हे पहावे. त्यानंतर झोपून किंवा आंघोळ करताना हाताच्या मधल्या तीन बोटांनी गोलाकार फिरवत स्तनात आणि काखेत कोणतीही गाठ जाणवते का हे तपासावे. पण याला आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करून कॅन्सर शोधण्याची खात्रीशीर चाचणी समजू नये. त्यापेक्षा स्वतःच्या ब्रेस्टचा नेहमीचा आकार दिसणं आणि

स्पर्शाला कसे वाटतात याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच आपल्या शरीरात नवीन बदल झाला तर तो आपल्याला लक्षात येईल. मग आता स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे लक्षण नसलेल्या व्यक्तीमध्ये डिझीज शोधण्याचा प्रयत्न. 40 वर्षानंतर मॅमोग्राफीबद्दल डॉक्टरांशी चर्चा करावी. अनेक महिलांसाठी ती दर 1 ते 2 वर्षांनी केली जाते. मात्र तुमचं वय, कौटुंबिक इतिहास आणि इतर रिस्क फॅक्टर्सनुसार हे अंतर वेगळं असू शकतं. पण समजा तुम्हाला स्तनामध्ये गाठ जाणवली किंवा डॉक्टरांच्या तपासणीमध्ये काही बदल आढळला, मग पुढे काय? सर्वात आधी तर घाबरायचं नाही, कारण ब्रेस्टमध्ये गाठ आढळली म्हणजे कॅन्सरच आहे असं नसतं. डॉक्टर सर्वप्रथम तुमची माहिती घेतात. गाठ कधीपासून आहे, त्यात काही बदल झाला आहे का, वेदना आहेत का, निप्पलमधून डिस्चार्ज आहे का, कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास आहे का, इत्यादी. त्यानंतर ब्रेस्ट आणि बगलेची क्लिनिकल एक्झॅमिनेशन केली जाते. गरजेनुसार इमेजिंग टेस्ट केल्या जातात. त्यात अल्ट्रासाऊंड आणि मॅमोग्राफी यांचा वापर केला जाऊ शकतो. कोणती तपासणी करायची हे वय, लक्षण आणि क्लिनिकल फाइंडिंग्स यावर अवलंबून असतं. 40 वर्षाखालील महिलांसाठी सहसा ब्रेस्ट सोनोग्राफी केली जाते आणि 40 वर्षावरील महिलांसाठी मॅमोग्राफी ही सर्वात महत्त्वाची चाचणी आहे. मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टचा विशेष प्रकारचा एक्सरे. ती ब्रेस्टमध्ये संशयास्पद बदल शोधण्यासाठी वापरली जाणारी एक इमेजिंग टेस्ट आहे. जर सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफीमध्ये काही संशयास्पद वाटले तर डॉक्टर बायोप्सी करण्याचा सल्ला देतात. बायोप्सी म्हणजे नेमकं काय? बायोप्सीमध्ये संशयास्पद भागातून छोटासा टिश्यू सॅम्पल घेतला जातो आणि तो मायक्रोस्कोपखाली तपासला जातो. इथे मला एक मोठा गैरसमज दूर करायचा आहे. अनेकांना वाटतं की सुई टोचल्यामुळे किंवा बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर शरीरात पसरतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. बायोप्सी हाच एकमेव मार्ग आहे ज्याने गाठ कॅन्सरची आहे की नाही हे 100% खात्रीने सांगता येते आणि पुढील उपचार ठरवता येतात. त्यानंतर जर कॅन्सर असल्याचं निदान झालं तर पुढचा प्रश्न असतो, कुठला कॅन्सर, किती मोठा आहे, तो कुठपर्यंत आहे आणि त्यावर कोणता उपचार योग्य आहे. आणि उद्या आपल्या शेवटच्या भागात आपण सर्वात जास्त भीती वाटणाऱ्या प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालंच तर उपचार काय असतात, ब्रेस्ट काढावीच लागते का आणि कॅन्सरनंतर पुन्हा सामान्य आयुष्य जगता येतं का. पण आजच्या भागात सर्वात महत्त्वाचा संदेश असा, गाठ सापडली म्हणजे घाबरायचं नाही, पण तपासणी पुढेही ढकलायची नाही.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.
1: आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रुते हो अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 8:40 चिंतन हास चिंतामणी. त्यासाठी ऐकत राहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

0: बरी सर।
1: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी सृष्टी ज्ञान संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर कुणाल अनेराव यांच्याशी बातचीत करत आहोत। आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया स्थानिक जैव विविधतेचं संवर्धन करताना पारंपरिक पिकं असतील किंवा पारंपरिक पिकांचे जे काही बियाणे असतील यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो ते समजून घेऊया।
2: जसं मी म्हटलं की पारंपरिक बियाणे आणि आपली जी स्थानिक देशी वाण आहेत ही केवळ नुसती उत्पादनाची साधनं नसून ते एक आपल्या आजूबाजूचा जो जैवविविधता आहे ती शाबूत ठेवण्यासाठी सर्वात मोठं काम करते। कारण संकरित बियाणाच्या तुलनेत पारंपरिक बियाणं आहेत ही स्थानिक पर्यावरणाशी हजार वर्षापासून जुळलेली आहेत। म्हणजे तिथे येणारे कीटक म्हणा, तिथे येणारे पक्षी म्हणा, त्यांना त्यांचं खाद्य काय आहे ते माहिती आहे। त्यामुळे जर ते खाद्य त्यांना मिळालं नाही तर निश्चितच त्यांच्या सुद्धा काही आजूबाजूचा हॅबिटॅट आहे ते नुकसान जास्तीत जास्त होऊ शकतं। पारंपरिक आपली जी शेती होती ती फक्त एकसुरी नव्हती, जे आजकाल एकसुरी लागवडीमुळे पक्ष्यांच्या सुद्धा जैवविविधतेवरती खूप मोठा परिणाम झाला आहे। तर पूर्वीची जी शेती होती ती वेगवेगळ्या प्रकारची होती, आंतरपिके घेतली जात होती, मिश्र पिके घेतली जात होती, त्यामुळे वर्षभर ह्या पिकांवरती फुलं यायची किंवा बांधावरती लावलेली जी काही झाडं होती त्याच्यावरती विविध फुलं यायची आणि निश्चितच ती फुलं असल्यामुळे मधमाशा येणं गरजेचंच आहे, त्यामुळे त्या मधमाशांचं जे हॅबिटॅट होतं ते वाचत होतं। त्यानंतर पक्षी आहेत, म्हणजे कितीतरी पॅराकीट आहेत, बीटर आहेत, जे निश्चितच आपली भरड धान्य लावतो, ज्वारी बाजरी त्याच्यावरती ते येतात आणि पारंपरिक बियाणं जी होती त्याच्यावरती ते वाढलेले होते। त्यामुळे नवीन बियाणी हायब्रिड बियाणी जेव्हा तुम्ही त्याला इंट्रोड्यूस करता तेव्हा निश्चितच त्यांचं खाणं तिथे होत नाही आणि ते कमी होतं। त्यामुळे खाण्याविना त्यांची जी नवीन जीव तयार करायची जी त्यांची प्रक्रिया आहे त्याच्यावरती निश्चितच परिणाम होतो। जंगलं आहेत, जंगलामध्ये सुद्धा आपल्याकडे विविधता होती, तर जंगलामध्ये असणारे प्राणी आहेत त्यांच्यावरती सुद्धा परिणाम होतो। कारण जंगलं तोडली जात आहेत तर तिथे काही पक्षी जे घरटी करतात तर त्यांच्यावरतीही परिणाम होतो। काही जी पारंपरिक पिकं आहेत जी उंच उंच वाढतात तर त्याच्यातही काही काही पक्षी आहेत ती त्यात आपली घरटी करतात, तर ती लोकांची जी हायब्रिड बियाण्याची मागणी आहे की लवकरात लवकर उत्पादन जास्तीत जास्त छोटी जेवढी असतील जास्तीत जास्त तेवढा मॅनेज करायला त्यांना जेवढी बरी पडतील, तर पिकं छोटी झाल्यामुळे निश्चितच त्यांचा जो अधिवास आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो। म्हणून ही पारंपरिक बियाणं जपणे आपल्याला गरजेचं आहे।
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो हे जाणून घेत आहोत। आजच्या कार्यक्रमात आपण स्थानिक जैव विविधतेमध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा या पिकांचं जे काही बियाणं असेल यांचा काय रोल आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला। पुढच्या आपल्या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या वापरामध्ये किती प्रमाणात बदल होतो, कमी करता येतो याविषयी जाणून घेऊयात। नमस्कार।
2: धन्यवाद सर।
0: परिसर।

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजेच 4 ऑक्टोबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो, आता आजचा सुविचार, नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचं सामर्थ्य तसं प्रत्येकामध्येच असतं, महत्वाची असते ती फक्त जिद्द. जीवन साळोखे यांचा हा सुविचार होता.

श्रोते हो, आता असे काही दिनविशेष जाणून घेऊया. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज जन्मदिन. जागतिक प्राण्यांचं वनस्पतींचं नैसर्गिक वसती स्थान हे आजच आहे, म्हणजे आज वसती स्थान दिन. विडंबनकार विनोदी लेखक दत्तू बांदेकर यांचा स्मृतिदिन. प्रभावी वक्त्या सामाजिक कार्यकर्त्या समीक्षक पुष्पा भावे यांचा स्मृतिदिन. तसंच ज्येष्ठ अभिनेते गायक विष्णुपंत पागनीस यांचाही आज स्मृतिदिन. संत तुकारामांची त्यांची भूमिका अजरामर आहे. तर हे होते आजचे काही दिनविशेष.

आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7 वाजतायत. श्रुते होता साहित्य विषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे. आज ऐकूया अविनाश धर्माधिकारी यांनी केलेलं गांधी विचारांचं विश्लेषण.

0: 1921 साली असहकार आंदोलन मागे घेतल्यानंतर एकदा गांधीजी पुण्यात आले होते. त्यावेळी लोकमान्य आपल्यामधून निघून गेले होते, पण लोकमान्यांच्या राजकीय विचाराचा वारसा साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांच्याकडे आला होता. आणि त्यावेळेचं पुणे आणि महाराष्ट्र हा अजून गांधीजींच्या भजनी लागायचा होता. नाही म्हणलं तरी पुणे आणि महाराष्ट्रावर लोकमान्य टिळकांच्याही विचारांचा प्रभाव होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे हा गांधीजींचा अहिंसेचा विचार काही अजून पचनी पडलेला नव्हता. त्यामुळे असहकार आंदोलनानंतर गांधीजी देशाचा नेता म्हणून उदयाला आले खरे, पण अजून पुणे आणि महाराष्ट्रांनी गांधीजींना स्वीकारलं नव्हतं. त्यामुळे गांधीजी पुण्यात पोचले तेव्हा त्यांच्या साध्या स्वागताला सुद्धा कोणी गेला नव्हता. तरी गांधीजींची प्रेमानी माणसं जिंकण्याची शैली इतकी छान की पुणे स्टेशनवर उतरल्यावर गांधीजी म्हणाले, भगवान टिळक जिथे बसून काम करत असत त्याचं मला दर्शन घ्यायचंय. पटकन तसा निरोप केसरीवाडा उर्फ गायकवाड वाड्यात गेला आणि मग शनिवार नारायण सदाशिव असलं तरी काय पाहुणा येतो म्हणल्यानंतर केसरीवाडा गांधीजींच्या स्वागतासाठी सज्ज झाला. गांधीजी बग्गीमधून आले तांग्यातून आणि दारामध्ये तांग्यातून उतरले तो उंबरठ्याच्या अलीकडे केसरीवाड्यामध्ये हात पाठीशी बांधून साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर उभे होते. गांधीजी अजून उतरतायत तोवर केळकर म्हणाले, सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प. काय स्वागत आहे पहा गांधीजींचं, हार फुलं गुच्छ नाही, तुमचं स्वागत आहे नाही, अजून बग्गीतून टांग्यातून उतरतायत तोवर, तर तुम्ही तुमच्या शत्रूच्या शिबिरामध्ये आला आहात असं वाक्य आहे. गांधीजी त्यांच्या शैलीमध्ये सौम्यपणे हसले निरागसपणे आणि म्हणाले, नो माय अपोनंट्स कॅम्प. जीवनामध्ये केवळ वेगळे विचार म्हणजे तो माणूस आपला कोणी शत्रू असतो असं नाही, तर वेगळे विचार असूनही आदर असू शकतो. तो परस्परांबद्दलच्या आदरानी उलट भगवान टिळक जिथे बसून काम करत असत त्या जागेचं मला दर्शन घ्यायचंय. एका वर्करनी किती साध्या वाटणाऱ्या प्रसंगामध्ये गांधीजींनी मिळी लोकशाहीची ताकद काय आहे आणि लोकशाही कशावर टिकेल हेच आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा सांगून ठेवलं. लोकमान्यांचे विचार काही बाबतीत गांधीजींच्या विचारापेक्षा वेगळे होते. अगदी सगळ्यात मुळातली अहिंसा लोकमान्यांना मान्य नव्हती, तरीसुद्धा लोकमान्यांची थोरवी एका बाजूला मान्य आणि थोरवी मान्य केली म्हणून लोकमान्यांचेही सगळे विचार मला पटतात असं नाही, तर विचार पटत नसले तरी भगवान टिळक हे थोर आहेत. सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प ला गांधीजींचं जे प्रगल्भ उत्तर आहे, नो माय अपोनंट्स कॅम्प, वेगळ्या विचाराचा असला तरी शत्रू नसतो, यावरच लोकशाही उभी आहे. हे आपल्याला जेवढं कळेल तेवढी आपली लोकशाही आणखी समृद्ध आणि बळकट होत जाईल.
1: श्रुती हो, आत्ताच आपण अविनाश धर्माधिकारी यांनी केलेलं गांधी विचारांचं विश्लेषण ऐकलं. हा होता आजचा तिसरा भाग. कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रुती हो शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची.

0: आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्यांसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र. थोड्याच वेळात
1: सात वाजून सात मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
2: सात वाजून 10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो सकाळचे ठीक 7:10 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र।

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA कडून पुन्हा रद्द. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारताला 6 सुवर्ण, पदक तालिकेत 5व्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्रानं मान्य केली असून पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये केंद्र होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. युनेस्कोनं देखील यंदाचं वर्ष अभिजात भाषा गौरव वर्ष म्हणून घोषित केलं आहे. यानिमित्तानं भारतीय विद्यापीठाच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथल्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयामध्ये अभिजात भाषा आणि साहित्यातील संशोधन, महाकाव्य, काव्य आणि भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 28 आणि 29 ऑक्टोबरला होणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका डॉ अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची यादी

0: काल जाहीर केली. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी जयंत आसगावकर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आदिती पोहरे यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. राजघाट इथं बापूंच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. विजयघाट इथं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही काल आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यातही विविध ठिकाणी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. हिंगोली, नाशिक, नांदेड, सांगली या शहरांसह विविध जिल्ह्यात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच अन्य जिल्ह्यात पिकांची पाहणी केली. शासनानं तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला कसा देता येईल यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. विविध पक्ष संघटनांकडून काल राज्यासह देशभरात आंदोलनं करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबई आणि दिल्लीत आंदोलन करण्यात आलं, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. दरम्यान राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. इस्रायलला जाणाऱ्या फ्लाय दुबई विमानाचा अपघात घडवून आणण्याचा कथित प्रयत्न हाणून पाडताना त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि प्रसंगावधान यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले,
1: लोकों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान देने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले दो. उस समय भी आपने अपनी जीवन की परवाह नहीं की, सभी यात्रियों के जीवन की परवाह की. और सबसे बड़ी बात, 140 करोड़ देशवासियों का आपने मान बढ़ाया और इसलिए मैं हृदय से गर्व अनुभव करता.
0: सध्या मच्छार यांच्यावर संयुक्त अरब अमिरातीमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया नक्षलवादाविरुद्धच्या यशस्वी मोहिमेविषयी.
2: 1967 मध्ये पश्चिम बंगालच्या नक्षलबारी गावातून नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक वर्ष अनेक सरकारं उलटूनही ही समस्या कायम राहिली. देशाच्या मध्यभागातून जाणाऱ्या एका भूभागावर जवळपास 5 दशकं नक्षलवाद्यांचं वर्चस्व होतं. कुठलीही सरकारी यंत्रणा, प्रशासन या भागावर नियंत्रण ठेवू शकत नव्हती. अनेक सरकारं आली आणि गेली, अनेक पंतप्रधान आले आणि गेले, पण कोणाकडेही या समस्येवर प्रभावी उपाययोजना नव्हती. किंबहुना असा उपाय अस्तित्वात असू शकतो यावरच अनेकांचा विश्वास नव्हता. एप्रिल 2010 मध्ये नक्षलवाद्यांनी दंतेवाडा इथं CRPFच्या गस्ती पथकावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 76 जवान मृत्यूमुखी पडले. सरकारी आकडेवारीनुसार 2014 मध्ये देशातल्या 126 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा मोठा प्रभाव होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं नक्षलवादाविरोधात ठोस उपाययोजना केल्या. नक्षलवाद विरोधी कारवाया आणि गुप्तचर यंत्रणांची मदत याबरोबरच या भागात विकासाची कामं सुरू केली. या भागात रस्ते, शाळा, मोबाईल टॉवर्स आणि बँकिंग सुविधा पोहोचवल्या. ज्या भागाकडे प्रशासनानं एक प्रकारे पाठ फिरवली होती तिथं सरकारी यंत्रणांबरोबरच विकासही पोहोचला. शरणागती पत्करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आणि 30 मार्च 2026 रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत माहिती दिली की आता नक्षलवाद प्रभावित असा एकही जिल्हा उरलेला नाही. रेड कॉरिडॉरमुळे निर्माण झालेली ती अदृश्य भिंत आता तोडून टाकण्यात आली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यातील वडकी इथल्या सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस कंपनीचे औषध विक्री आणि वितरण परवाने पुन्हा रद्द केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार

सुधारित कारणे दाखवा नोटीस, लेखी उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून हा निर्णय घेण्यात आला. रेक्टिन प्लस या औषधाची नियमबाह्य जाहिरात आणि साठवणुकीतील गंभीर त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर काल पहाटेच्या सुमारास पिकअप व्हॅन आणि ट्रकच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 अधिक जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या पिकअप व्हॅनला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. जपानमधील आयची नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13 दिवशी काल भारतीय खेळाडूंनी हॉकी, मुष्टीयुद्ध, कुस्ती आणि तिरंदाजी या क्रीडा प्रकारांमध्ये एकूण 6 सुवर्णपदकं जिंकली. अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे भारतानं 44 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचं सुवर्णपदक जिंकलं आहे. तसंच महिला हॉकी संघानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील थेट प्रवेशही निश्चित केला आहे. तत्पूर्वी भारतीय कुस्तीपटू सुजित कलकल यानं पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात उल्लेखनीय पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकलं. मुष्टीयुद्धामध्ये परवीन हुडानं महिलांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पांघलनं दक्षिण कोरियाच्या किम मिन सोंगचा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. भारताची आघाडीची महिला मुष्टीयुद्ध खेळाडू लोवलीना बोरगोहेन हिनंही 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 2014 मेरी कोमनं जिंकलेल्या सुवर्णपदकानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला मुष्टीयुद्धामधील भारताचं हे केवळ दुसरंच सुवर्णपदक आहे. तिरंदाजीमध्ये महिलांच्या रिकर्व्ह संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपलं पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. भारताची एकंदर पदकांची संख्या 76 पोहोचली असून यात 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. यासह पदक तालिकेत भारत आता 5 स्थानावर पोहोचला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज चंदीगड इथं खेळला जाणार आहे. मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतानं या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार यादी जाहीर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA पुन्हा रद्द. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारताला 6 सुवर्ण, पदक तालिकेत 5 स्थानावर झेप. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, आमचे प्रायोजित कार्यक्रम जरूर ऐका. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 8:40 चिंतन हास चिंतामणी. त्यासाठी ट्यून करा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, 7:25 होत आहेत. यानंतर आकाशवाणीचं मुंबई केंद्र. महाराष्ट्र शासनाचं

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाही.
0: अच्छा,
1: त्यात डबल

0: ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे OTP असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे.
1: अच्छा,
0: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
0: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चौबाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात तसेच डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. एक फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
1: बरोबर.
0: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करते.
1: साधा फोन येतो ना?
0: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्या दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
1: अच्छा.
0: व्हिडिओ कॉलमध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
1: अच्छा.
0: आणि तुमची आम्ही इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कावडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहीत आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवे तुमचं आहे का? हो माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं, ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवत.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला, मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्यावेळ फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेले आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो,
1: म्हणजे
0: माझं तर एक खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कोणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे, आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय? नाही, तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, हे सायबर गुन्हेगारी कॉल करणार. एक फोन व्हिडिओ कॉल मग तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना

0: दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात कि बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
1: व्हिडिओ कॉल वरती
0: दिसतं, व्हिडिओ कॉल वरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काय तर ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉल वरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे, ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात, मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा, परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय, मग ते सांगणार तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते अर्धायचं, त्याला बाकीच काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देत होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात, त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर
1: केले.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत, हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू, आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. आणि दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया, पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीजन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सहानुसाठीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारे डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल
1: तर नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असं डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्या

0: शेवटी विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा जरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ जे ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांना हे सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने ह्याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्या.
1: अच्छा,
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ते फिरायचे, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा,
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा,
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.

0: श्रोते हो, हे होते उमाकांत काणेकर यांचे बोल. संगीत धुन होती श्रीकांत ठाकरे यांची आणि आवाज होता महम्मद रफी यांचा. भावधारा या कार्यक्रमात पुन्हा आपली भेट होईल अवघ्या 5 मिनिटांनंतर, अर्थात 7:50.
1: श्रोते हो, सोमवारी 5 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: श्रोते हो, ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा. सकाळचे 7:45 होत आहेत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्रोतेहो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडकेसर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडकेसर नमस्कार.
5: नमस्कार.
4: सर, आजचा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीला ताप येतो आणि तो काही केल्या कमीच होत नाही, म्हणजे खूप हाय लेवल त्याची राहते आणि मग पेशंट घाबरू शकतो, तर हे कशामुळे होतं आणि याच्यासाठी काय ट्रीटमेंट असते?
5: खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आपण विचारलात. कारण काय की आपल्याकडे जाऊ द्या, चालायचं असू द्या अशी कृती सर्वत्र बहावलेली आहे. पण जेव्हा आपण आरोग्याच्या क्षेत्रात जातो किंवा तब्येतीचा विचार करतो तेव्हा ही गोष्ट अंगाशी येऊ शकते, काट्याचा नायटा होऊ शकतो.
4: ओके.
5: लोक, मला तुम्हाला सांगायचं की शरीराची कुठलीही तक्रार दुर्लक्षित करू नका आणि त्याकडे गांभीर्यानं लक्ष द्या. बऱ्याचदा काय होतं की त्याला काय होतंय अशी कृती असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ताप येतो तेव्हा ती व्यक्ती स्वतःच डॉक्टर बनते आणि ही आपल्याकडे आलेली ही एक साहजिकपणे आलेली गोष्ट आहे. आणि मग काय करतात ते लोक, ताप कमी होईल म्हणून वाट बघतात, एक दोन दिवस त्यात जातात, मग मेडिकल शॉपमध्ये जायचं किंवा आपल्या घरामध्ये कुठली तरी गोळी असते पॅरासिटॅमॉल, ती गोळी घेतात आणि मग तात्पुरता ताप कमी होतो. लोक हो, जेव्हा ताप येतो तेव्हा ती शरीराची रिॲक्शन असते, प्रतिक्रिया असते. जेव्हा नको असलेला घटक, विशेषतः एखादा जंतू, मग तो बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फंगस असेल, पॅरासाइट असेल, असा आपल्या शरीरात गेला किंवा एखादी क्रिया घडली, जखम झाली किंवा काही झालं, तर इन्फ्लमेशन होतं, शरीराची रिॲक्शन होते आणि पांढऱ्या पेशी ह्या रक्तवाहिन्यामध्ये येतात आणि जिथं शरीरामध्ये काही आगंतुक गोष्ट गेली असेल किंवा जंतू गेला असेल तर त्याच्यावर मात करण्यासाठी त्या पेशी एकत्र येतात आणि मग ताप येतो.
4: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73

0: 78 53 934, 78 53 934, 7385 06 3934. सर, तुम्ही सांगताय ताप सतत येत असणाऱ्या व्यक्तीबद्दल.
1: हो, तर ताप येत असेल तर ताप येण्याची बहुतेक कारण ही श्वसन संस्थेशी संबंधित असतात.
0: अच्छा.
1: जसं की क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस, क्षयाचा ताप हा साधारण 3 आठवड्यापर्यंत बारीक कणकण, संध्याकाळचा ताप येणं, रात्री घाम येणं अशा स्वरूपात येतो. मलेरिया किंवा ज्याला आपण हिवताप म्हणतो त्याच्यामध्ये थंडी वाजून येते. विषमज्वर ज्याला टायफॉइड म्हणतो त्यामध्ये सुद्धा थंडी वाजून ताप येतो. तर ही महत्वाची कारणं जरी असतील तरी तापाकडे दुर्लक्ष न करता तुम्ही लगेच जर ट्रीटमेंट घेतली किंवा लगेच जर निदान करून घेतलं तर ते समजतं. अन्यथा तुम्ही डॉक्टरांकडे जायला उशीर केला तर तापाचं कारण समजत नाही, ताप वाढत जातो आणि तापाचं निदान लागत नाही काही वेळा डॉक्टरांच्याकडून. त्याला आपण पायरेक्झिया ऑफ अननोन ओरिजिन म्हणतो. तर ताप येत असेल तर ही महत्वाची लक्षणं डॉक्टरांना सांगून त्याच्या तपासण्या करून घ्याव्यात. काही वेळा निमोनिया असतो आणि निमोनिया व्यक्त होत नाही. काही वेळा रक्ताचे आजार असतात, रक्ताचा कर्करोग सुद्धा असू शकतो. काही वेळा लिम्फनोडशी संबंधित आजार असू शकतो आणि बऱ्याचदा कनेक्टिव्ह टिश्यू डिसीज नावाचा जो आजार आहे ज्यामध्ये संधिवात आहे, एसएलई आहे किंवा इतर जे आजार आहेत, सार्कॉइडोसिस सारखे आजार आहेत, त्यामध्ये सुद्धा ताप येतो. काय होतं की बरेच लोक स्वतःहून पॅरासिटामॉल सारख्या गोळ्या घेतात, बरेच लोक अँटीबायोटिक्स घेतात, बरेच लोक डॉक्टरांच्याकडे जायला टाळाटाळ करतात. हे न करता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आम्ही जेव्हा असा रुग्ण आमच्याकडे येतो तेव्हा विलंब न लावता नेमके प्रमाणाने त्याचा इतिहास घेतो, हिस्ट्री घेणं. शरीरात एखाद्या ठिकाणी बारीक पू असेल विशेष करून फुफ्फुसाच्या आवरणात तर त्याला दुसरी लक्षणं दिसत नाहीत. मग अशा रुग्णांनी तातडीनं सल्ला घ्यावा आणि आपल्या तापासाठी उपचार घ्यावेत, सेल्फ मेडिकेशन नको.
0: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम. आपण घेऊन केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र भावधारा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत.

श्रुती हो नाधो महानोर यांचं हे काव्य उत्तरा केळकर यांच्या आवाजात आपण ऐकलं. संगीतकार होते हर्षित अभिजित. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर.

श्रोते हो नमस्कार, कोल्हापूर दर्पणमध्ये आपलं स्वागत आहे. महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं गांधी मैदान वरुण तीर्थवेश येथे अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भारुड आणि उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

श्रोते हो, महापालिकेतर्फे लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीनं काल शास्त्रीनगर येथील लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास उपशहर अभियंता सुरेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. शिवाजी विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. विद्यापीठाच्या मुख्य

प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत, प्र कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.

श्रोतेहो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसंच केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा 2026 या अभियानाअंतर्गत महानगरपालिकेच्या वतीनं काल विविध ठिकाणी स्वच्छता, वृक्षारोपण आणि जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबवण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याचं पर्यटन संवर्धनाचा संदेश देण्यात आला. एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं. शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनीही आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन या उपक्रमातून करण्यात आलं. सायबर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पापाची तिकटी आणि महाभवानी मंडप परिसरात पथनाट्य सादर केलं. या पथनाट्याद्वारे कचरा वर्गीकरण, सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसंच स्वच्छतेप्रती नागरिकांची जबाबदारी याबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली. शाहू विद्यालय न्यू पॅलेस येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी गांधी मैदान येथे स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमास महापालिकेचे उपायुक्त परितोष कंकाळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पवार, शहर समन्वयक मेघराज चडचणकर आदी उपस्थित होते.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण, हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून। शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं विद्यापीठ परिसरात एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंच्या वापरावर प्रतिबंध घातला आहे। विद्यापीठातील सर्व विभाग, कार्यालय, उपहारगृह, स्नॅक सेंटर, मेस आणि खाद्य केंद्रांना प्लास्टिकचा वापर टाळण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। विद्यापीठ परिसर प्लास्टिक मुक्त करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार एकदा वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या विविध प्लास्टिक वस्तूंची खरेदी, वापर आणि वितरण रोखण्याची जबाबदारी संबंधित विभागावर सोपवली आहे।

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो थोडंसं इकडे लक्ष द्या. महात्मा गांधींनी आचरणात आणलेल्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छता या मूल्यांचा आपल्या जीवनात कशा पद्धतीनं समावेश करू शकतो याविषयी आमच्याशी बोला. आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आमचा कार्यक्रम, फोन इन कार्यक्रम गप्पा गाणीसाठी. तर फोन नंबर आहे 0231-2-65-26-24. फोन नंबर नेहमीचाच 0231-2-65-26-24. श्रोते हो विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या. गप्पा गाणीचा यावेळचा विषय आहे महात्मा गांधीजींनी आचरणात आणलेल्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छता या मूल्यांचा आपल्या जीवनात कशा पद्धतीने समावेश आपण करू शकतो याविषयी आपल्याला बोलायचं आहे. आणि आता पुन्हा वळूया बातम्यांकडे. तर कोल्हापूर महानगरपालिका आणि क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे 19 वर्षांखालील मुलांच्या शासकीय शालेय मनपा स्तर क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजनं अजिंक्यपद पटकावलं. मेरी वेदर मैदानावर झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना विवेकानंद कॉलेज विरुद्ध DRK कॉमर्स कॉलेज यांच्यात झाला.

श्रोते हो, राजर्षी शाहू स्मारक भवनात काल महाराष्ट्र कुस्ती संघटनेतर्फे आयोजित महाराष्ट्र कुस्ती महासन्मान सोहळ्यात हिंदकेसरी दिनानाथ सिंह, ज्येष्ठ छायाचित्रकार बापू मकानदार, बंडा पाटील रेठळेकर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजेच 4 ऑक्टोबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
1: आणि श्रोते हो, आता कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात मी सीमा मकुटे आपली रजा घेते। नमस्कार।

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 8:30 वाजता. यानंतर मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTOच्या नियमांचं पालन करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं G20 देशांना आवाहन. भारताच्या हरित ऊर्जा मार्गिका योजनेचं संयुक्त राष्ट्रांकडून कौतुक. बाल संगोपनासाठीच्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून केंद्र सरकारला विविध शिफारशी. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. पदक तालिकेत भारताची 5व्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTO अर्थात जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. अमेरिकेतील मिलवॉकी इथं झालेल्या G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी विविध केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांनी भारताची भूमिका मांडली. काही देशांमधील सरकारी पाठिंब्यांमुळे अतिरिक्त उत्पादन होऊ शकतं, त्यामुळे डम्पिंग अर्थात इतर देशांच्या बाजारपेठांमध्ये अतिस्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर माल विक्रीची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी WTO नियमांनुसार अँटी डम्पिंग शुल्क आणि इतर आवश्यक उपाययोजना लागू केल्या जाऊ शकतात असं पियुष गोयल यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं 186,000 कोटी रुपयांच्या हरित ऊर्जा मार्गिकेच्या तिसऱ्या टप्प्याला दिलेल्या मंजुरीचं संयुक्त राष्ट्रांनी स्वागत केलं आहे. ही योजना देशातील जनता आणि अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल असंही संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विभागाचे कार्यकारी सचिव सायमन स्टील यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वीज ग्रीड बळकटीकरण आणि बॅटरी स्टोरेजच्या या उपक्रमामुळे भारताला आपली वाढती अक्षय ऊर्जा क्षमता वापरण्यास आणि विजेची वाढती गरज पूर्ण करण्यास मदत मिळेल. तसंच सौर ऊर्जेच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर राहण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असं स्टील यांनी म्हटलं आहे.

इंधनाचे वाढते दर कमी करण्याच्या उद्देशानं G7 देशांनी 4 महिन्यांच्या कालावधीत 10 कोटी बॅरल्स तेल बाजारात आणण्याला मान्यता दिली आहे. यामध्ये पहिल्या 20 दिवसात मोठ्या प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. अमेरिकेत डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचल्यानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनावर दबाव वाढला होता आणि त्यातूनच हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. भारत आणि नेदरलँड्स दरम्यान कृषीविषयक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नेदरलँड्सचे कृषी मंत्री सिल्वियो एरकेन्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. नवी दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या या बैठकीत आधुनिक तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कृषी उत्पादकता वाढवण्याच्या निर्धाराचा उभय देशांनी पुनरुच्चार केला. नवी दिल्लीत द्विवार्षिक नौदल कमांडर परिषद काल पार पडली. या 3 दिवसांच्या परिषदेत कार्यान्वयन सज्जता, दळणवळण, देखभाल, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ व्यवस्थापन आदी बाबींवर विचारमंथन करण्यात आलं. भारतीय नौदलानं आत्मनिर्भरतेच्या दिशेनं केलेल्या प्रयत्नांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली, तर सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा अवलंब अधिक वेगानं करून याबाबत देशांतर्गत क्षमता सक्षम करण्याची गरज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी अधोरेखित केली. बालसंगोपनासाठी आई आणि वडिलांना दिल्या जाणाऱ्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्र सरकारला काही शिफारशी केल्या आहेत. खासगी क्षेत्रात बालसंगोपनासाठी लिंगभेदविरहित रजा लागू करणं, म्हणजेच वडिलांनाही पगारी रजा देण्याची शिफारस आयोगानं केली आहे. असंघटित क्षेत्र तसंच कामगार वर्गाला देखील मातृत्व आणि बालसंगोपन रजेची सुविधा द्यावी आणि 2030 पर्यंत 5 लाख पाळणाघरांची स्थापना करण्यासंदर्भातही शिफारस करण्यात आली आहे. आयोगानं या शिफारशी कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, महिला आणि बाल विकास मंत्रालय तसंच श्रम मंत्रालयाला पाठवल्या आहेत. अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्रानं मान्य केली असून पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये केंद्र होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. राजघाट इथं बापूंच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. विजयघाट इथं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही काल आदरांजली अर्पण करण्यात आली. जगभरातील भारतीय दूतावासांनीही काल महात्मा गांधींची 127वी जयंती साजरी केली आणि त्यानिमित्त सत्य, शांतता आणि अहिंसा या त्यांच्या संदेशांचं शाश्वत महत्व अधोरेखित केलं. चीन, जपान, पाकिस्तान, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहरीन आणि दक्षिण कोरिया इथंही जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंगोलिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की इथल्या भारतीय दूतावासांनीही गांधी जयंती साजरी केली. या कार्यक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील साजरा करण्यात आला आणि अनेक ठिकाणी सांस्कृतिक आणि संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई लिलावाच्या 8व्या आवृत्तीची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये दिल्लीचे विविध पैलू दर्शवणाऱ्या 30 वेगवेगळ्या स्मृतिचिन्हाचा समावेश असून दिल्ली मेट्रोचे 2 मॉडेल्स, खेळांशी संबंधित 1 वस्तू, 1 चित्रकलाकृती तसंच अन्य कलाकुसरीच्या वस्तूंचाही समावेश आहे अशी माहिती संस्कृती मंत्रालयानं दिली आहे. या लिलावाद्वारे संकलित होणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असून लिलावाच्या तारखा आणि भेटवस्तूंची माहिती पाहण्यासाठी pmemomentos.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला 3रा आणि शेवटचा सामना आज चंदीगड इथं खेळला जाणार आहे. मालिकेतील सुरुवातीचे 2 सामने जिंकून भारतानं या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. जपानमधील आयची नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13व्या दिवशी काल भारतीय खेळाडूंनी हॉकी, मुष्टीयुद्ध, कुस्ती आणि तिरंदाजी या क्रीडा प्रकारांमध्ये 6 तर आज सकाळी तिरंदाजीमध्ये 1 सुवर्णपदक जिंकलं. अंतिम सामन्यात भारतीय

0: भारतीय महिला हॉकी संघानं गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे भारतानं 44 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचं सुवर्णपदक जिंकलं आहे. तसंच महिला हॉकी संघानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील थेट प्रवेशही निश्चित केला आहे. तत्पूर्वी भारतीय कुस्तीपटू सुजित कलकल यानं पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात उल्लेखनीय पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकलं. मुष्टीयुद्धामध्ये परवीन हुडानं महिलांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पंघलनं दक्षिण कोरियाच्या किम मिनसोंगचा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. भारताची आघाडीची महिला मुष्टीयुद्ध खेळाडू लोवलीना बोरगोहेन हिनंही 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 2014 मेरी कोमनं जिंकलेल्या सुवर्णपदकानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला मुष्टीयुद्धामधील भारताचं हे केवळ दुसरंच सुवर्णपदक आहे. तिरंदाजीमध्ये महिलांच्या रिकर्व्ह संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपलं पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. या दमदार कामगिरीमुळे भारतानं पदक तालिकेत 5वं स्थान गाठलं आहे. देशाची पदकांची एकंदर संख्या 77 पोहोचली असून यात 17 सुवर्ण 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. हवामान विभागानं अरुणाचल प्रदेशात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, केरळ, लक्षद्वीप, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही अशीच परिस्थिती असू शकते. तर कोकण आणि गोव्यात आज उष्ण आणि दमट हवामान जाणवू शकतं असं हवामान विभागानं सांगितलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTOच्या नियमांचं पालन करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं G20 देशांना आवाहन. भारताच्या हरित ऊर्जा मार्गिका योजनेचं संयुक्त राष्ट्रांकडून कौतुक. बालसंगोपनासाठीच्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून केंद्र सरकारला विविध शिफारशी. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. पदक तालिकेत भारताची 5व्या स्थानावर झेप. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 8:40 झालीत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: जगातील प्रत्येक

माणूस त्याच्या कळत नकळत आयुष्यभर अभिषेक करत असतो. माणसाच्या डोक्यात शुभ किंवा अशुभ विचारांचं कारंज सतत उडत असतं आणि त्याचा अभिषेक माणसाच्या हृदयातील आत्मलिंगावर किंवा हृदयस्थ ईश्वरावर सतत होत असतो. शुभ विचारांचा अभिषेक झाला तर माणसाचं जीवन सुखी आणि यशस्वी होतं. याच्या उलट अशुभ विचारांचा अभिषेक झाला तर त्याचं जीवन दुःखी, अपयशी आणि वैफल्यग्रस्त होतं. ही वास्तवता लक्षात घेऊन सुखी जीवनासाठी अशुभ विचारांचा अभिषेक टाळून शुभ विचारांचा अभिषेक सतत होत राहील याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी कसून प्रयत्न करणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, विचार ही आपली मुलं आहेत. आपणच आपल्या मुलांना जन्म देतो आणि लहानाची मोठी करून त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो. ही मुलं चांगली निपजली तर आई बापांना सुख देतात. याच्या उलट हीच मुलं दुर्वर्तनी निपजली तर ती आई बापांच्या दुःखाला कारणीभूत ठरतात. अगदी त्याचप्रमाणे आपणच आपल्या विचारांना जन्म देत असतो. राजा धृतराष्ट्राला 100 मुलं होती पण आपल्याला विचाररूपानं असंख्य मुलं असतात. त्याचप्रमाणे आपणच या विचारांची कळत नकळत जोपासना करून त्यांना अधिक प्रबळ करत असतो. या असंख्य विचारांपैकी जे सुंदर आणि सुरेख विचार असतात ते आपल्याला सुख, शांती, समाधान देतात. याच्या उलट जर आपण अनिष्ट विचारांची कळत नकळत जोपासना केली तर तेच अनिष्ट विचार आपल्या जीवनामध्ये अरिष्ट निर्माण करायला आणि अनिष्ट परिस्थिती घडवून आणायला कारणीभूत ठरतात. विचार हे आपले वृक्ष आहेत. आपण जमिनीमध्ये झाडं लावतो, त्यांना खत पाणी घालतो, त्यांच्या संरक्षणासाठी कुंपण घालतो, त्यांची योग्य ती काळजी घेतो. त्यामुळेच ही झाडं मोठी होतात आणि आपल्याला फुलं, फळं, सावली देऊन आनंद देतात. वास्तविक हे वृक्ष म्हणजे शंकराचे अवतारच आहेत असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. कारण शंकरानं स्वतःसाठी विष ठेवलं आणि जगाला अमृत दिलं, त्याचप्रमाणे हे वृक्षराज स्वतःसाठी विषारी कार्बन डायऑक्साईड वायू ठेवतात आणि आपल्याला आपल्या आरोग्यासाठी आणि जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असा अमृतरूप ऑक्सिजन देतात. परंतु जर आपण या वृक्षांकडे दुर्लक्ष केलं, त्यांची योग्य ती काळजी घेतली नाही, त्यांना खतपाणी दिलं नाही, तर हे वृक्ष आपल्याला फुलं, फळं, सावली आणि ऑक्सिजन देऊ शकणार नाहीत. अगदी त्याचप्रमाणे विचार हे आपले वृक्ष आहेत. आपण शेतकरी आहोत आणि आपलं अंतर्मन हे शेत आहे. या अंतर्मनाच्या शेतात शुभ विचाररूपी वृक्षांची पेरणी केली पाहिजे, त्यांच्यावर शुभचिंतनाचं सिंचन केलं पाहिजे, शुभ उच्चार आचारांचं खत दिलं पाहिजे आणि या विचाररूपी वृक्षांची योग्य ती काळजी घेऊन त्यांची जोपासना केली पाहिजे. असं केलं तरच हे विचाररूपी वृक्ष आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद आणि सुयश देतील. याच्या उलट या विचाररूपी वृक्षांकडे आपण दुर्लक्ष केलं, त्यांची योग्य ती काळजी घेतली नाही, त्यांची उत्तम प्रकारे जोपासना केली नाही, तर या विचाररूपी वृक्षांना कीड लागेल आणि सर्व वातावरण बिघडवण्यास ते कारणीभूत ठरतील. थोडक्यात, विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. जीवनाचं वाळवंट करण्याचं किंवा नंदनवन करण्याचं प्रचंड सामर्थ्य विचारात आहे. या संदर्भात डॉक्टर मर्फी सांगतात, द लॉ ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड वर्क्स फॉर गुड अँड बॅड आयडियाज अलाइक. द लॉ व्हेन अप्लाइड इन अ निगेटिव्ह वे इज द कॉज ऑफ फेल्युअर, फ्रस्ट्रेशन

unhappiness. However, if your habitual thinking is harmonious and constructive, you will experience success, prosperity, and perfect health. जसे विचार त्याप्रमाणे जीवनाला आकार प्राप्त होतो. विचारांचंच परिवर्तन उच्चार आणि आचार यामध्ये होत असतं, म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. तुम्ही जर विचारांचा विचार केला नाही तर विचार मात्र तुमचा विचार करतात आणि तेच तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. मानवी जीवनामध्ये विचारांचा पगडा जबरदस्त असून हे विचारच माणसाच्या डोक्यावर सुखदुःखाची पगडी ठेवत असतात. या संदर्भात ग्रीक फिलॉसॉफर एपिक्टेस सांगतात, यू ऑट टू बी मोर कन्सर्न अबाउट रिमूव्हिंग रॉंग थॉट्स फ्रॉम युअर माइंड दॅन अबाउट रिमूव्हिंग ट्यूमर्स अँड ॲब्सेसेस फ्रॉम युअर बॉडी. या संदर्भात विचार प्रदूषण हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अखिल मानवजातीसमोर एक महत्वाचा प्रश्न यक्ष प्रश्न म्हणून उभा आहे, तो म्हणजे प्रचंड प्रमाणावर निर्माण होणारं विचार प्रदूषण आणि त्याचे मानवजातीवर होणारे अनिष्ट परिणाम हे होय. देवाधर्मासंबंधी अज्ञान आणि अंधश्रद्धा, संस्कृतीसंबंधी विकृत अहंकार, पापपुण्यासंबंधी खुळचट समजुती, पंथ वंश जात यासंबंधी दुराभिमान, सत्ता संपत्तीचा भयानक लोभ, अशा या सर्व अनिष्ट प्रकारातून माणसामाणसात निष्कारण मत्सर, द्वेष, तिरस्कार, दुराग्रह, दुरावा, भीती या गोष्टी निर्माण होऊन त्यातून भयानक विचार प्रदूषण जन्माला येतं. लक्षात घ्या, हे विचार प्रदूषणच माणसामाणसात कलह, कलागती, क्लेश, खून, रक्तपात, तंटे बखेडे, दंगे धोपे, युद्ध लढाया निर्माण करायला कारणीभूत ठरतंय. बाकीचे सर्व प्रकारची प्रदूषणं मानवजातीला ज्ञात आहेत आणि त्यावर उपाय सुद्धा करण्याचे प्रयत्न होतात, परंतु विचार प्रदूषण होतं आणि ते मानवजातीवर आलेलं फार मोठं संकट आहे याचीच पुरेशी जाणीव बहुतेक लोकांना आलेली नाही. मग त्यावर उपाययोजना करण्याचा प्रश्नच उरत नाही. परंतु यावर जीवनविद्येचा उत्कृष्ट उपाय म्हणजे विश्वप्रार्थना हे होय. विश्वप्रार्थना म्हणता म्हणता माणसाला सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य आणि सुयश प्राप्त होतं. त्याचप्रमाणे प्रार्थनेनं जशी जशी त्याची मनस्थिती सुधारत जाते तशी तशी त्याची परिस्थिती सुद्धा आश्चर्यकारकरीत्या सुधारते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वप्रार्थनेमुळं धर्म, जाती, वंश, पंथ अशा मानवनिर्मित भिंती ठिसूळ होऊन माणसामाणसांमधील संबंध सुद्धा सुधारतात. म्हणून सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना होय. विचारात बदल घडवण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी विश्वप्रार्थना हा रामबाण उपाय आहे. कारण विश्वप्रार्थना ही सुंदर विचाराने भरलेली सोन्याची खाण आहे. इतकंच नव्हे तर परमेश्वर विश्वप्रार्थनेच्या स्वरूपात सगुण साकार आहे. ही विश्वप्रार्थना कोणीही म्हणावी, त्यासाठी धर्म, जात, पंथ, वंश, भाषा कसलंही बंधन नाही. त्याचप्रमाणे सोळओळ, उपासतापास, व्रतवैकल्य, तीर्थयात्रा वगैरे कसलंही कर्मकांड नाही. शिवाय हे करण्यासाठी एका पैसा खर्च नाही, कसलेही कष्ट नाहीत आणि आपल्या कामाचा मौल्यवान वेळ खर्च करायचा नाही. दिवसभरात रिकामपणी, रात्री झोपण्यापूर्वी 108 वेळा आणि झोप येईपर्यंत ही विश्वप्रार्थना प्रामाणिकपणे म्हटली की पुरे, अन्य काहीही कर्मकांड करण्याची वास्तविक गरज नाही. ओम शांती शांती शांती.

आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

श्रोते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
3: श्री कृष्णप्रिय गोसंवर्धन कांडगाव यांचा जातिवंत कपिला खिल्लार, गरम रक्ताचा आणि दुधाळ वंशावळीतील खोंड खास खिल्लार पैदाशीसाठी उत्तम आहे.
4: ब्रीडिंगसाठी उपलब्ध तसंच देशी गाईचं दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, त्याचबरोबर फिनेल गांडूळ खत आणि पंचगव्य उत्पादनं मिळतील श्री कृष्णप्रिया गोसंवर्धन कांडगाव इथं.
3: संपर्क ऋषिकेश पाटील, फोन नंबर 9370215576.

0: संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग अजित कडकडे यांनी गायला होता. संगीतकार होते केदार प्रभाकर. आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोते हो नमस्कार. गीत बहार या कार्यक्रमात

श्रुती हो पाकिजा चित्रपटातलं हे गीत कमाल अमरोही यांचं होतं, जे गायलं होतं लता मंगेशकर यांनी. संगीतकार होते गुलाम मोहम्मद. आपण ऐकत आहात गीत बहार हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रुते हो अजून एक गीत पाकिजा चित्रपटातलं, पुन्हा एकदा लता मंगेशकर यांचा आवाज. हे बोल मात्र मजरूह सुलतानपुरी यांचे आहेत, संगीतकार गुलाम मोहम्मद. ऐकूया.

0: श्रोते हो, पाकीजा चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं गुलाम महम्मद यांनी. आपण ऐकतात गीत बहार हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. गप्पा गाणी या आमच्या फोन इन कार्यक्रमाविषयी विषय आधी लक्षात घ्या. महात्मा गांधीजींनी आचरणात आणलेल्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छता या मूल्यांचा आपल्या जीवनात कशा पद्धतीनं समावेश आपण करू शकतो याविषयी जरूर बोला. तर आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आम्हाला जरूर फोन करा आणि त्यासाठी आमचा फोन नंबर 02132562624 02132562624 या फोन नंबरवर गप्पा गाणी कार्यक्रमासाठी आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत आम्हाला फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं एखादं गीतसुद्धा आम्हाला सुचवा.
1: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
0: श्रुती हो, आमच्या स्टुडिओच्या घड्यात सकाळचे 9:15 वाजलेत. आपण ट्यून केलंय 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR एफ वर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आनंद घेतात गीत बहार या कार्यक्रमाचा. तर श्रुते हो, कधी कधी फिल्म मधलं एक गीत ऐकून मन भरत नाही, पुन्हा त्याच फिल्म मधलं गीत ऐकायची आपल्याला नक्कीच इच्छा होते. म्हणूनच
3: कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जिंदगी तेरी जुल्फों की नर्म छाव में गुजरने पाती तो शादाब हो भी सकती थी. ये रंजो गम की स्याही जो दिल पे छाई है तेरी नजर की शुआओं में खो भी सकती थी. मगर ये हो न सका, मगर ये हो न सका. और अब ये आलम है कि तू नहीं, तेरा गम, तेरी जुस्तजू भी नहीं. गुजर रही है कुछ इस तरह जिंदगी जैसे इसे किसी के सहारे की आरजू भी नहीं. न कोई राह, न मंजिल, न रोशनी का सुराग. भटक रही है अंधेरों में जिंदगी मेरी. इन्हीं अंधेरों में रह जाऊंगा कभी खोकर. मैं जानता हूं मेरी हम नफस, मगर यूं ही कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है.
0: श्रुते हो, हा आवाज अमिताभ बच्चन यांचा होता आणि यानंतर मुकेश.

श्रुते हो ही होती साहिर लुधियानवी यांची गीतरचना, खय्याम यांचं संगीत, मुकेश यांचा आवाज. अजून हेच गीत कभी कभी मधलं आपण लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात ऐकणार आहोत. पण त्याआधी थोड्याच वेळात 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका आपण ऐकू शकाल, साहित्य पश्चिमा. इंग्रजी साहित्यिक बेन जॉन्सन यांच्या 2 साहित्यकृतींचा परिचय करून दिला जाणार आहे. वक्ते असतील डॉक्टर धनंजय देवळालकर. आज सकाळी 9:30 पुन्हा वळूया गीत बहारकडं.

लता मंगेशकर आणि मुकेश यांना आपण ऐकलत साहिर लुधियानी यांचे बोल, संगीत धुन होती खय्याम यांची, आणि आता कार्यक्रमात शेवटी

0: श्रोते हो, हे होतं इंदिवर यांचं गीत, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत, लता मंगेशकर यांचा आवाज आणि चित्रपटाचं नाव होतं सरस्वती चंद्र. यासोबतच आजच्या गीत बहारमध्ये मी आता सीमा मकोटे आपली रजा घेते आणि हो पुन्हा भेटूच. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 9:30 वाजलेत.

0: श्रोते हो, इंग्रजी साहित्य कृतींचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत इंग्रजी साहित्यिक, लेखक, कवी, नाटककार बेन जॉन्सन यांचा आणि त्यांच्या दोन साहित्य कृतींचा परिचय. वक्ते आहेत डॉक्टर धनंजय देवळालकर.
1: आज आपण ज्या लेखकाची माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे बेंजामिन जॉन्सन. याला बेन जॉन्सन या नावाने देखील ओळखतात. हा एक प्रसिद्ध इंग्रजी नाटककार, कवी, नट आणि साहित्य समीक्षक होता. त्याने सुखात्मिका लिहिल्या. त्यांनी लिहिलेल्या सुखात्मिकांना कॉमेडी ऑफ ह्युमर्स या प्रकारातील सुखात्मिका असं संबोधलं जातं. त्याची काही प्रसिद्ध उपहासात्मक नाटकी अशी एव्हरी मॅन इन हिज ह्युमर 1598, वॉल्पॉन ऑर द फॉक्स 1606, द अल्केमिस्ट 1610, बार्थोलो म्यू फेअर 1614. बेन जॉन्सनच्या लिखाणाचा परिणाम जॅकोबिन काळातील तसेच कॅरोलिन काळातील कवी व नाटककारावर झालेला आहे. बेन जॉन्सनचा जन्म 11 जून 1572. त्याचे वडील चर्चमधील पुजारी होते, पण त्याचे वडील त्याच्या जन्मापूर्वीच 2 महिने आधी मरण पावले. त्याच्या आईने 2 वर्षांनी पुनर्विवाह केला. त्याचे सावत्र वडील बांधकामाचा व्यवसाय करत असत. त्याचे शालेय शिक्षण वेस्टमिन्स्टर शाळेत झाले. या शाळेतील विल्यम कॅमडेन हे त्याचे गुरु. त्यांच्या अध्यापनाचा व चतुरस्थ अभ्यासाचा खोल परिणाम बेन जॉन्सनच्या साहित्यिक कलाकृतीमध्ये आढळून येतो.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला कॅम्ब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षण घ्यायचं होतं, पण त्याच्या वडिलांनी शिकाऊ उमेदवार म्हणून त्याला बांधकामाच्या व्यवसायामध्ये गुंतवलं. बेन जॉन्सनने इसवी सन 1560 ते 1609 या कालावधीत ब्रिटिश फौजेमध्ये सैनिक म्हणून देखील काम केलं. सैन्य दलात असताना त्याची नेमणूक फ्लँडर्स येथे झाली होती. सैन्य दलातील सेवेनंतर बेन जॉन्सन इंग्लंडला परत आला आणि नाटकात नट म्हणून काम करायला लागला आणि नाटक लिहायलाही लागला. त्याने थॉमस किडच्या द स्पॅनिश ट्रॅजेडी या शोकात्मिकेमध्ये मुख्य पात्र म्हणजे प्रोटॅगनिस्टची भूमिका, ज्याचे नाव हिरोनिमो आहे, ती केलेली आहे. फिलिप हेन्स्लो या निर्मात्यासाठी त्याने लेखक म्हणूनही काम केलं. नाटककार म्हणून त्याला प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या एव्हरी मॅन इन हिज ह्युमर या 1598 साली लिहिल्या गेलेल्या नाटकामुळे. त्याच्या पत्नीबद्दल स्पष्ट अशी माहिती उपलब्ध नाही, पण अभ्यासकांच्या मते त्याचा विवाह 1594 लंडन ब्रिज जवळील सेंट मॅग्नस द मार्टियर या चर्चमध्ये एन लेविस या तरुणीशी झाला. ऍडमिरल्स मेन या नाट्यगटाचा प्रमुख फिलिप हेन्स्लो याच्यासाठी बेन जॉन्सननी नाटकं लिहिली. या नाटकाचे प्रयोग प्रसिद्ध अशा द रोज या नाट्यगृहात सादर व्हायची. त्यांनी शोकात्मिका म्हणजे ट्रॅजेडीज लिहिल्या, पण त्याची लिखित संहिता आज उपलब्ध नाहीये. त्याची अगदी सुरुवातीची सुखात्मिका म्हणजे द केस इज अल्टर्ड त्याने थॉमस नॅश सोबत लिहिलेलं नाटक म्हणजे द आयझल ऑफ डॉग्स या नाटकावर बंदी आणली गेली आणि दोन्ही लेखकांना या लिखाणाबद्दल अटकही झाली होती. बेन जॉन्सनकडून 12 सप्टेंबर 1598 गॅब्रियल स्पेन्सर हा व्यक्ती द्वंद्वात मारला गेला. त्याबद्दल त्याला अटक होऊन त्याची रवानगी न्यूगेट प्रेझन येथे करण्यात आली, पण चर्चच्या शिफारसीमुळे त्याची या आरोपातून सुटकाही झाली. त्याच्या बदल्यात त्याला संपत्ती द्यावी लागली, तसेच त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर छापा उमटवण्यात आला. बेन जॉन्सन जेलमध्ये असताना कॅथोलिक पंथाचा अनुयायी झाला. त्याच्या 1598 एव्हरी मॅन इन हिज ह्युमर या नाटकात विल्यम शेक्सपियरने देखील भूमिका केली होती. इसवी सन 1600 सिंथियाज रिव्हेल्स हे नाटक चिल्ड्रन ऑफ चॅपेलसाठी त्याने ब्लॅक फ्रायर्स थिएटर येथे सादर केले. इसवी सन 1603 जेम्स पहिला इंग्लंडचा राजा झाला. बेन जॉन्सननी या राजाच्या दरबारातील लोकांसाठी मास्क लिहिले. मुखवटे धारण करून सादर करावायची छोटी छोटी नाटके म्हणजेच मास्क. यापैकी काही मास्क असे द सॅटियर, द मास्क ऑफ ब्लॅकनेस, जवळजवळ 24 जॉन्सननी लिहिली. इसवी सन 1616 त्याला वार्षिक 100 मार्क्स म्हणजे 60 पौंड इतकी पेन्शनही राजदरबाराने देऊ केली. तसं पाहिलं तर तो पहिला राजकवी पोएट लॉरेट होय. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्याला मानद मास्टर्स ऑफ आर्ट्स ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. त्याची प्रसिद्ध नाटकं अशी कॅटिलिन 1611, वॉल्पॉन 1605, इपिकॉन और द सायलेंट वुमन 1609, द अल्केमिस्ट 1610, बार्थलोम्यू फेअर 1614 आणि द डेव्हिल्स ॲस 1616. जॉन्सनचा मृत्यू 6 ऑगस्ट 1637 झाला आणि त्याचे दफन 9 ऑगस्ट 1637 वेस्टमिन्स्टर ॲबे या ठिकाणी करण्यात आले आणि त्याच्या कबरीवर एक शिलालेख लिहिण्यात आला आणि त्यावर असं कोरलं गेलं, ओ रेअर बेन जॉन्सन.

आता आपण त्याच्या नाटकाची चर्चा करू. सर्वप्रथम त्याचे नाटक वॉल्पॉन और द फॉक्स याविषयी. वॉल्पॉन या नाटकाचं कथानक 17व्या शतकातील वेनिस येथे घडतं. नाटकाच्या सुरुवातीलाच आपणास वॉल्पॉनचं घर दिसतं. तो एक वेनिशियन प्रतिष्ठित व्यक्ती आहे. त्याचा मॉस्का नावाचा एक नौकर आहे जो की नेहमी त्याच्यासोबत असतो. त्याने त्याचे सोने एका तिजोरीमध्ये लपून ठेवलेले आहे. दर्शनी भागावरून आपल्या असं लक्षात येतं की वॉल्पॉनला श्रीमंत होण्याचा हव्यास आहे आणि तो त्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्यांनी ही संपत्ती प्रामाणिकपणेच कमावलेली आहे. वेगवेगळ्या योजना आखून लोकांचे पैसे लुबाडण्यात तो तरबेज आहे. मागील 3 वर्षापासून तो एका योजनेची आखणी करतोय. त्याने वेगवेगळ्या 3 लोकांना असं आमिष दाखवलंय की त्याच्या मृत्यूनंतर त्याला वारस नसल्याकारणामुळे तो त्याची सर्वच्या सर्व संपत्ती त्यांच्या नावाने करणार आहे.

या जाळ्यामध्ये अडकलेली तीन लोक म्हणजे वोल्टर, जो की वकील आहे, कोर्बेशो, एक वयस्क व्यक्ती आहे, आणि कॉर्विनो, जो की व्यापारी आहे. या तिन्ही व्यक्तींना असं वाटतं की वॉल्पनच्या निधनानंतर ते त्याच्या सर्व संपत्तीचे मालक होतील. त्यांना वॉल्पन आजारी आहे असं वाटायला लागतं, आणि वॉल्पनही तसंच नाटक करतो. मग हे तिन्ही लोक त्याला मौल्यवान भेटवस्तू देऊन खुश करण्याचा प्रयत्न करतात, कारण का त्यांना त्याचं वारस म्हणून घोषित झालेलं आवडलं असतं, कारण का त्यांना झटपट श्रीमंत होण्यासाठी हा एक सोपा मार्ग असतो. पण वॉल्पन आजारी पडण्याचं नाटक करतोय हे त्यांच्या लक्षात येत नाही, आणि ते त्याला अगदी मौल्यवान वस्तू, सोने, पैसे देत राहतात, जेणेकरून एके दिवशी तो त्याच्या इच्छापत्रामध्ये त्यांचं नाव लिहील आणि ते त्या संपत्तीचे मालक होतील. पण वॉल्पनची तब्येत अगदी ठणठणीत असते. तो आजारी पडल्याचं सोंग करतोय जेणेकरून त्याला जास्तीत जास्त भेटवस्तू मिळतील आणि तो जास्तीत जास्त श्रीमंत होईल. नाटकाच्या पहिल्या अंकात वोल्टर, कॉर्विनो हे किमती भेटवस्तू घेऊन त्याला भेटायला येतात. कोर्बाशिओ होतो, पण तो फक्त एक औषधाची छोटी कुपी आणतो, कदाचित त्याच्यामध्ये विषच असेल. ते सगळे निघून गेल्यानंतर वॉल्पन आणि त्याचा नौकर मॉस्का हे ह्या लोकांच्या मूर्खपणावर हसतात. कॉर्विनो निघून गेल्यानंतर लेडी पॉलिटिक उडबी त्या ठिकाणी येते. ते तिला आणखीन 3 तासांनी यायला सांगतात. मॉस्का वॉल्पनला कॉर्विनोची बायको सिलिया खूप सुंदर असल्याचं सांगतो, आणि ती इटलीतील सर्वात सुंदर स्त्री आहे असंही त्याचं म्हणणं असतं. तिला तिच्या नवऱ्याने म्हणजे कॉर्विनोने कोंडून ठेवलेले असते, आणि तिच्या सुरक्षेसाठी तिच्या भोवती 10 रक्षकांचा पहारा ठेवलेला असतो. वॉल्पन या सगळ्यावर मात करून तिला भेटायचं ठरवतो. नाटकाच्या दुसऱ्या अंकात आपणास सर पॉलिटिक उडबी भेटतो. तो लेडी पॉलिटिक उडबीचा नवरा आहे, आणि तो पेरेग्रीन या इंग्रज प्रवाशाशी गप्पा मारतोय, जो की नुकताच व्हेनिसला भेट देण्यासाठी आलाय. सर पॉलिटिक त्याला व्हेनिसबद्दल 2-4 गोष्टी सांगू इच्छितो. ते दोघं चालत असताना कॉर्विनीच्या घरासमोरील चौकात येतात, आणि त्यांची गाठ स्कॉटो मॉन्टुआशी होते. हा स्कॉटो मॉन्टुआ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून वेश बदलून आलेला वॉल्पनच असतो. त्याने इटालियन भोंदू वैद्याचं रूप घेतलेलं असतं, आणि तो एका औषधी तेलाचा प्रचार अगदी मोठ्या आवाजात करत असतो. तो लोकांना समजावून सांगतो की त्याच्याकडे एक असं तेल आहे की जे सर्व रोगावरचा रामबाण औषध आहे, असा कोणताच रोग नाही की त्या तेलाने तो बरा होणार नाही, वगैरे वगैरे. तो जमलेल्या लोकांना त्यांची रुमाल त्याच्याकडे फेकायला सांगतो. सिलिया, जी की कॉर्विनोची बायको आहे, तीही खिडकीतून हा सारा प्रयोग पाहत असते. तीही रुमाल टाकते. कॉर्विनो तिथे येतो आणि त्याला तिचा प्रचंड राग येतो. वॉल्पन घरी जातो आणि मॉस्कोला सांगतो की सिलियाच्या सौंदर्याने तो अगदी घायाळ झालाय. कॉर्विनो सिलियाला रुमाल फेकण्याचा जाब विचारतो. तो तिला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही देतो. तिला शिक्षा म्हणून चर्चला जायची बंदी करतो. खिडकीत उभं राहण्यास मज्जाव करतो, आणि सगळ्या गोष्टी तिने आता उलट्या पद्धतीने कराव्या असंही सांगतो. तिला जर चालायचं असेल तर तिनं उलटं चालायचं, जर तिला बोलायचं असेल तर तिनं उलटंच बोलायचं, असा कॉर्विनो सिलियाला बजावतो. मॉस्को कॉर्विनोच्या घरी येऊन त्यास सुचवतो की जर त्याची पत्नी सिलिया वॉल्पनची शुश्रूषा करण्यास तयार झाली तर वॉल्पन त्यालाच आपला वारस नेमेल. कॉर्विनोचा सिलियावरचा राग लगेचच मावळतो, आणि तो मॉस्कोच्या प्रस्तावास मान्यता देतो, कारण का त्यालाही झटपट श्रीमंत व्हायचा असतो. जो बायकोच्या सुरक्षेसाठी रक्षक ठेवतोय, बायकोने रुमाल फेकला म्हणून तिला चर्चला न जाण्याची, खिडकत उभं राहण्यासाठी मज्जाव करतोय, तोच पैशासाठी आणि संपत्तीसाठी सिलियाला वॉल्पनकडे पाठवण्यास तयार होतो. तिसऱ्या अंकात मॉस्काचे स्वागत आहे, आणि सुरुवातीलाच मॉस्का आपल्याला सांगतोय की तो आता हळूहळू ताकदवर होतोय, आणि त्याला वॉल्पनशिवाय ही आनंदी आणि चांगलं जीवन जगता येईल. मॉस्का बोनारिओकडे जातो. बोनारिओ हा कॉर्बेशिओचा मुलगा आहे, आणि त्याला असे सांगतो की त्याचे वडील त्याला त्याच्या संपत्तीपासून दूर ठेवणार आहेत. यामुळे बोनारिओ चिडेल आणि त्याच्या वडिलांचा खून करील, आणि त्याच्या वडिलांची पूर्ण संपत्ती वॉल्पनला लाटता येईल, असा दोघांचा कट असतो. त्याचे वडील कॉर्बेशिओ कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी वॉल्पनच्या घरी येणार असतात. रागाच्या भरात बोनारिओ त्यांच्या वडिलाचा खून करेल आणि सर्व संपत्ती वॉल्पनलाच मिळेल, असा त्यांचा कट. मॉस्का त्याला एका बाजूच्या खोलीमध्ये थांबवतो, जेणेकरून त्याला तिथून

सगळं काही पाहता येईल. कॉरिनो आपल्या बायकोला म्हणजे सेलियाला घेऊन वॉल्पॉनकडे येतो आणि तिला त्याची सेवा करायला सांगतो. कॉरिनो निघून गेल्यावर वॉल्पॉन अंथरुणातून एकदम उडी मारून उठतो आणि सिलियाला धक्काच बसतो, कारण का सिलियाला असं वाटतं की वॉल्पॉन खरंच आजारी आहे, पण तो आजाराचं ढोंग करत असतो. सिलियाला तो गोड शब्दात वश करण्याचा प्रयत्न करतो, पण सिलिया त्याच्या जाळ्यात अडकत नाही. मग तो तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न करतो. लपून बसलेला बोनारियो तिथे येतो आणि सिलियाचा बचाव करतो. न्यायालयात ओल्टर जो वकील आहे तो वॉल्पॉनची बाजू लढवतो, चुकीचे पुरावे सादर करतो आणि वॉल्पॉनला निर्दोष सिद्ध करतो. उलट सिलिया आणि बोनारियो यांच्यावरच आरोप केले जातात. वॉल्पॉन परत एक योजना आखतो आणि स्वतःला मृत घोषित करतो आणि आपला वारस म्हणून मॉस्काला नेमतो. या गोष्टीचा ओल्टर, कोर्वेशिओ आणि कॉरविनो ना प्रचंड राग येतो, कारण इतके दिवस ते त्याला वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन खुश करत असतात, कारण त्यांना अशी आशा असते की वॉल्पॉन त्याच्या मृत्यूनंतर वारस म्हणून तो त्यांची नेमणूक करेल. सगळेच्या सगळे न्यायालयात वॉल्पॉनच्या इच्छापत्रास आव्हान देण्यासाठी येतात. मॉस्का आता सर्व संपत्तीचा मालक झालेला आहे आणि तो कोर्टात सांगतो की वॉल्पॉनच्या मृत्यूनंतर तोच एकमेव वॉल्पॉनच्या संपत्तीचा वारस आहे. वॉल्पॉन त्यास दमदाटी करून असे करू नको म्हणून सांगतो, पण मॉस्का ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. वॉल्पॉनने स्वतःच स्वतःचा नाश ओढवलेला असतो. शेवटी नाईलाजाने त्याला न्यायालयासमोर हजर होऊन आपल्या पापाचा धडा वाचावा लागतो. मॉस्काला त्याची जागा दाखवून देण्यासाठी वॉल्पॉन न्यायाधीशांना सर्व हकीकत सांगतो. न्यायालयात मॉस्का, वॉल्पॉन, ओल्टोर, कोर्बेशो आणि कॉर्निओ या सगळ्यांना वेगवेगळी शिक्षा ठोठावते. अति पैशाचा मोह शेवटी सर्वांच्याच अंगलट येतो. संपत्ती मिळवण्यासाठी आंधळेपणाने कुणावरही विश्वास ठेवला तर शेवटी विश्वास घेऊन आत्मनाशच होतो, असा आशय या नाटकातून बेन जॉन्सनने व्यक्त केलेला आहे.

आपण बेन जॉन्सन या नाटककाराचं एव्हरी मॅन इन इज ह्युमर या नाटकाची चर्चा करूयात. हे विनोदी नाटक असून नाटकाची 5 अंक आहेत. या नाटकाच्या सादरीकरणानंतर बेन जॉन्सनचे लंडनमध्ये नाटककार म्हणून ओळख दृढ झाली. या नाटकाचा प्रयोग लॉर्ड चेंबरलेन्स मेन या नाटक कंपनीने इ.स. 1598 केला. या नाटकात बेन जॉन्सन त्या काळातील समाजातील वैगुण्यावर विनोदी पद्धतीने भाष्य करतोय. त्यावेळेसची भाषा, सवयी आणि लोकांचे स्वभाव याचे खुमासदार मिश्रण या नाटकात नाटककाराने केले आहे. नाटकाची सुरुवात नांदीने होते. इंग्रजी नाटकात त्यास प्रोलॉग असे म्हणतात. नाटक कसे मनोरंजनपर आहे आणि हे नाटक प्रेक्षकांना कसे पुरेपूर हसवण्याचं काम करेल वगैरे माहिती सूत्रधार आपल्याला देतो. नाटकाची सुरुवात मिस्टर नोवेल या एका वयस्क व्यक्तीच्या घरी होते. तो त्याच्या नौकराला म्हणजे ब्रेनवर्मला त्याच्या मुलास बोलावण्यास पाठवतो. त्याच्या मुलाचे नाव एडवर्ड नोवेल असं आहे. तो समाधान व्यक्त करतो की त्याचा मुलगा अगदी त्याच्यासारखाच हुशार आहे, पण त्याला या गोष्टीचाही खेद वाटतो की तो रिकाम टेकडी उद्योग करत बसलाय. नोवेलकडे मास्टर स्टीफन हा एक खेडूत भेटायला येतो आणि नोवेल त्याला शहाणपणाने जीवन कसे जगायचे वगैरे याचा सल्ला देते. थोड्याच वेळात नोकर त्या ठिकाणी येतो आणि मास्टर स्टीफन निघून गेल्यानंतर नोवेलच्या हाती एक पत्र देतो. ते पत्र त्याच्या मुलासाठीचे असते. पत्राचा आशय असभ्य तसाच मैत्रीपूर्ण असा दोन्हीही असतो. नोवेल ते पत्र त्याच्या मुलास देण्यासाठी नोकराला परत देतो. नोवेल शपथ घेतो की त्याच्या मुलास चांगली व्यक्ती करण्यासाठी तो बळाचा वापर करणार नाही. ब्रेनवर्म एडवर्ड नोवेलला पत्र देतो आणि सांगतो की त्याच्या वडिलांनी पत्रातील मजकूर आधीच वाचलेला आहे. स्टीफन त्या तिथे येतो. एडवर्ड आणि स्टीफन शहरात त्या व्यक्तीला भेटावयास जातात की ज्यांनी ते पत्र त्यांना पाठवलेले असते. दुसरीकडे मॅथ्यू कॉबच्या लॉजवर राहायला येतोय. मॅथ्यू कॉबला कॅप्टन बोबाडीलला शोधण्यास सांगतो आणि बोबाडील हा त्याच्याच लॉजवर उतरलेला आहे. हे ज्यावेळेस कॉब मॅथ्यूला सांगतो त्यावेळेस मॅथ्यूला आश्चर्यच वाटते. मॅथ्यू आणि बोबाडीलची भेट होते. दोघेही गप्पा मारतात आणि गप्पांचा विषय अर्थातच साहित्य असतं. मॅथ्यू त्यास त्याने लिहिलेल्या नवीन नाटकाबद्दल सांगतो. दोघेही नाटक किती चांगलं आहे याबद्दल चर्चा करतात आणि या ठिकाणी पहिला अंक संपतो.

नाटकाचा दुसरा अंक किटिली या व्यापाऱ्याच्या घरी सुरू होतो. त्याच्या खजिनीसास म्हणजे कॅश आणि डाऊन राईट तेथे दोघे येतात. किटिली कॅशला थोडेफार काम सांगतो आणि किटिली त्याच्या भावाच्या वर्तणुकीबद्दल म्हणजे वेलब्रेडबद्दल तक्रारही नोंदवतो. पण तो त्याला रागावू शकत नाही, कारण का त्याला रागावणे त्याला महागात पडलं असतं. बोबाडील आणि मॅथ्यू किटिलीच्या घरी वेलब्रेडला भेटायला येतात, पण तो नाही हे समजलं की लगेचच परत जातात. डाऊन राईट त्याच्याशी द्वंद्व करण्यासाठी लगेचच निघतो, पण किटिली त्यास रोखतो. ब्रेनवर्मने सैनिकाचा पोशाख केलाय, त्याला नोवेल जो की एडवर्ड नोवेलचा पाठलाग करतोय त्यास त्याला अडथळा आणायचा आहे. स्टीफन आणि नोवेल त्या ठिकाणी येतात. स्टीफनचा बटवा हरवतोय आणि त्या बटव्यामध्ये त्याच्या प्रेयसीने त्याला दिलेली अंगठीही असते, तीही त्याच्याबरोबर हरवते. दोघेही प्रेम कवितेवर बोलतात. स्टीफन सैनिकाकडून एक चाकू विकत घेतो आणि सैनिक त्याच्याकडे भीक मागायचा प्रयत्न करतो. नोवेल प्रचंड चिडतो आणि तो म्हणतो की तू सैनिक असून भीक मागतोयस हे मला अजिबात आवडत नाही, तू कष्ट करून पैसे कमवायला हवेत, असा तो त्याला सल्लाही देतो. आणि या ठिकाणी नाटकाचा दुसरा अंक संपतो. नाटकाचा तिसरा अंक एका हॉटेलमध्ये घडतोय. मॅथ्यू, बोबाडील आणि वेलब्रेड त्या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत. मॅथ्यू आणि बोबाडील वेलब्रेडचा भाऊ किटिली हा त्यांना अजिबात आवडत नाही असं सांगतात. एडवर्ड नोवेल आणि स्टीफन त्या ठिकाणी येतात. वेलब्रेडनीच एडवर्ड नोवेलला पत्र पाठवलेलं असतं आणि ते चुकून त्याच्या वडिलांनी वाचलेलं असतं. स्टीफन आणि बोबाडील त्यांच्या सैनिकी जीवनाबद्दल बोलतात. बोबाडील त्यांनी कसे युद्ध केले याची सुरस कथा सर्वांना सांगतो. बोबाडील आणि स्टीफन एकमेकांच्या तलवारीची तुलना करतात. स्टीफनने ती ब्रेनवर्थकडून घेतलेली असते. ब्रेनवर्थ तिथे येतो आणि सांगतो की त्यांनी स्टीफनला अगदी सामान्य चाकू तलवार म्हणून विकत दिलेला आहे आणि त्याची फसवणूक केली. नोवेल तिथे येणार आहे याची कुणकुण लागतात. सर्वजण त्या ठिकाणाहून पसार होतात. कॅश आणि किटिली एकत्र आहेत. किटिली कॅशला विचारतो की वेलब्रेड त्याचा भाऊ इतर मित्राबरोबर तेथे आला होता का. तो त्याला आणखीन एक काम सोपवतो व सांगतो की त्याच्या बायकोस याबद्दल तो काहीही सांगू नको. क्वाब विमनस्क अवस्थेत त्या ठिकाणी येतो. कॅश त्याला समजावून सांगतो की त्याची प्रकृतीच तशी असते की विनाकारण तो कधी कधी खिन्न व दुःखी होतो. मॅथ्यू, बोबाडील, स्टीफन, वेलब्रेड, ब्रेनवर्म आणि एडवर्ड नोवेल त्या ठिकाणी येतात. कॅश अनावधाने सांगून जातो की नोवेल जस्टिस क्लेमेंटला भेटायला गेलाय. आता सगळे लोक तंबाखूच्या फायदा तोट्याबद्दल चर्चा करतात. बोबाडील तंबाखूचे उपयोग वर्णन करतो. क्वाब तंबाखूमुळे मृत्यू कसे ओढवतात हे सांगतो. बोबाडील आणि क्वाबमध्ये या विषयावर अगदी मारामारीचा प्रसंग ओढवतो. क्वाब किटिलीला सर्व लोक त्याच्या घरी येणार आहेत असा निरोप देतात. किटिली हा जास्त काळजी करणारा व शंकेखोर व्यक्ती आहे. त्याला त्याच्या बायकोबद्दल शंका येते, त्याला त्याच्या बहिणीबद्दल शंका येते आणि त्याचा स्वभावच आता असा आहे की तो बायकोपासून बहिणीपासून दूर राहिला त्याला असं वाटायला लागतं की यांच्यामध्ये काहीतरी वितृष्ट निर्माण होईल आणि कोणीतरी माणूस त्यांच्यावर डोळा ठेवून आहे काय असं त्याला सतत वाटत राहतं. क्वाबला बोबाडीलचा बदला घ्यायचा असतो. जस्टिस क्लेमेंट, त्याचा कारकून रॉजर आणि नोवेल तिथे येतात. क्लेमेंट आणि क्वाबमध्ये चर्चा होते. क्वाब क्लेमेंटला विनंती करतो की बोबाडीलला शिक्षा ठोठावा, पण जस्टिस क्वाबलाच तंबाखूची बदनामी केल्याबद्दल तुरुंगात टांगण्याचा आदेश देतात. आणि या ठिकाणी नाटकाचा तिसरा अंक संपतो. नाटकाचा चौथा अंक किटिलीच्या घरी होतोय. डाऊन राईट आणि किटिलीची बायको घरी येणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतात. डाऊन राईटला वाटतं की किटिलीच्या बायकोने सगळ्यांना परत पाठवावं, पण ते तिला नको असतं. मॅथ्यू, बोबाडील, वेलब्रेड, एडवर्ड नोवेल, स्टीफन, ब्रेनवर्म आणि किटिलीची बहीण ब्रिजेट त्या ठिकाणी येतात. मॅथ्यू आपल्या कविता ऐकून ब्रिजेटला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. वेलब्रेडला काही मॅथ्यूजच्या कविता भावत नाहीत, पण किटिलीची बायको आणि ब्रिजेटला त्या कविता खूप आवडतात. डाऊन राईट सगळ्यांना निघून जाण्याची चेतावणी देतो. सगळेच आपल्या तलवारी मॅनातून काढून लढायला तयार होतात. कॅश आणि इतर लोक त्यांना लढण्यापासून रोखतात. किटिली तेथे येतो आणि भांडणाचं कारण विचारतो. तोपर्यंत बाकीचे सर्व लोक पसार झालेले असतात. क्वाब बोबाडीलला सांगतो की त्याच्याकडे बोबाडीलच्या अटकेचे जस्टिस क्लेमेंटने दिलेले वॉरंट आहे. क्वाब बायकोला निक्षून सांगतो की घरात दुसऱ्या कुठल्याही परके व्यक्तीला प्रवेश द्यायचा नाही. एडवर्ड आणि वेलब्रेड ब्रिजेटबद्दल चर्चा करतात. रॉजर फॉर्मल आणि नोवेल सैनिकाच्या शोधात असतात. ब्रेनवर्म सैनिकाच्या पोशाखात तिथे येतो आणि त्यांना सांगतो की त्याने

0: मॅथ्यू आणि इतरांना नोवेल जस्टिस क्लेमेंटकडे जाताना पाहिले. नोवेल सगळ्यांना शोधण्यासाठी कॉपच्या घरी येतो. इकडे सगळे लोक डाऊन राईटची निंदानालस्ती करत असतात. मॅथ्यू आणि बोबाडील द्वंद्व करतात. बोबाडील त्यांच्या शौर्याच्या गोष्टी सगळ्यांना सांगतो. किटिलीच्या घरी किटिली वेलब्रेडला इतराबरोबर भांडल्याबद्दल रागावतो. किटिलीला असं वाटायला लागतं की त्याच्यावर विषप्रयोग झालाय. हा त्याचा स्वभावच असतो. तो प्रत्येक गोष्टीबद्दल शंका घेतो आणि तो खरंच आजारी पडल्यासारखं त्याला त्याची लक्षणे दिसायला लागतात. ब्रेनवर्म त्या ठिकाणी रॉजर फॉर्मरच्या वेशात प्रवेश करतो. वेलब्रेड त्याला डाऊन राईटला शोधण्यास पाठवतो. किटिली जो की संशयी व शंकेकोर आहे कॅशला त्याच्या बायकोवर नजर ठेवण्यास सांगतो. किटिलीला त्याची बायको व कॅश एकत्र बाहेर गेल्याचाही राग येतो. नोवेल आपल्या मुलाच्या शोधात कॉपच्या घरी येतो. कॉपची बायको टीब नाईलाजाने त्याच्याशी बोलते. किटिली निघून गेल्यावर कॉपच्या घरी किटिलीची बायको आणि कॅश किटिलीची चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी येतात. पण किटिली तिथे नसतो. पण थोड्याच वेळात तो तिथे येतो आणि त्याच्यात आणि त्याच्या बायकोमध्ये मोठे भांडण होते. ते एकमेकाच्या चारित्र्यावर संशय घेतात. ब्रेनवर्म लीगल ऑफिसरच्या वेशात डाऊन राईटला अटक करण्याचे वॉरंट घेऊन येतो. स्टीफननी डाऊन राईटचा जब्बा घातलेला असतो. बोबाडील आणि मॅथ्यू त्यास अटक करतात. सगळेच जस्टिस क्लेमेंटच्या घराकडे जातात. नाटकाचा पाचवा व शेवटचा अंक जस्टिस क्लेमेंटच्या घरी होतो. क्लेमेंट, नोवेल, किटिली, त्याची बायको, कॉब, त्याची बायको टीप, कॅश आणि नोकर प्रवेश करतात. बोबाडील आणि मॅथ्यू तेथे येतात. नंतर स्टीवन, डाऊन राईट आणि वेश बदललेला ब्रेनवर्थ तिथे येतो. क्लेमेंट ब्रेनवर्थला कैदीची शिक्षा देऊ इच्छितो कारण त्याने कर्तव्यात कसूर केलेली असते. ब्रेनवर्म स्वतःची ओळख करून देतो. क्लेमेंट आणि मॅथ्यू परत कवितेवर चर्चा करतात. एडवर्ड नोवेल, वेलब्रेड आणि ब्रिजेट त्या ठिकाणी येतात. स्टीवन डाऊन राईटला त्याचा जब्बा परत देतो. टीब आणि कॉब एकत्र येतात आणि एकमेकाशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतात. एडवर्ड आणि ब्रिगेट यांचा विवाह होतो. क्लेमेंट सगळ्यांना मार्गदर्शन करतो की त्यांनी आपल्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवावं जेणेकरून आयुष्यात गोंधळ निर्माण होणार नाही व सर्वांचं जीवन आनंदी होईल. आणि या ठिकाणी नाटक संपते. या नाटकात बेन जॉन्सन व्यक्तीच्या स्वभावामुळे कसा गोंधळ होतो आणि वैवाहिक आयुष्यात कशा वेगवेगळी गुंतागुंत निर्माण होते याबद्दल भाष्य करतोय. तसेच जर आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले, आपला स्वभाव व्यवस्थित ठेवला, शंकेखोरपणा कमी केला तर जीवन आनंदी होते असा आशय नाटककार या नाटकातून आपल्याला देतोय.
1: श्रोतेहो, आत्ताचं पण इंग्रजी साहित्यिक बेन जॉन्सन यांचा आणि त्यांच्या वॉल्पन ऑर द फॉक्स आणि एव्हरी मॅन इन हिज ह्युमर या दोन साहित्य कृतींचा परिचय करून घेतलात. वक्ते होते डॉक्टर धनंजय देवळालकर. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला.

0: आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
1: फोन 940 440 8000.

श्रुतेहो शांता शेळके यांचं हे नाट्यपद बकुल पंडित यांनी गायलं होतं. संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी. आपण ऐकता आहात 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR AF वर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 10 वाजले आहेत.

श्रुतीहो, आजच्या कार्यक्रमातलं पहिलं गीत सावन भादो या चित्रपटातलं. महम्मद रफी यांचा आवाज, वर्मा मलिक यांचं हे गीत आणि संगीतकार आहेत सोनिक ओमी. हे गीत ऐकू इच्छितात दुर्गाई सेलू इथून चंदू कुलकर्णी, हेमलता आणि सी आर कुलकर्णी. मुक्कामपो जळगाव सोमनाथ, तालुका जिल्हा जालना. डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुते

भुतेकर, त्यानंतर कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे भावसिंगापूर औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते रिधोरादेवी, रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर। हे पत्र आहे जीवन ज्योती रेडिओ श्रोता संघाचं। मुक्काम पोस्ट वसारी जिल्हा वाशिम येथून आलेलं आहे। एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशू मगर, सूरज खेडा, गायकवाड परभणी, रवींद्र पवार गोवर्धन। त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघचे श्रोते आहेत श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तीभूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, त्यानंतर तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, रघुनाथ भोईटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला। याच पत्रात अजून दोन नावं आहेत, दोन तीन नावं आहेत, कार्तिक, अर्पित आणि अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगावचे हे श्रोते। हे पत्र आहे चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील यांचं पत्र। त्यानंतर राजू सुद्धा या पत्रात सामील झालेले आहेत, रवी ग्रुप चंदूरचं हे पत्र होतं। सरदार बंके, मुक्काम पिंपळे, तालुका पन्हाळचं हे पत्र। महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, वरुड जवळका। हे पत्र गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजीवरून आलेलं आहे। सर्वेश, सर्वरी, शौर्या, सानवी, स्वप्ना, लीना, भारती, आरती, बंटी आणि गवई परिवारचं हे पत्र। तर ऐकूया सावन भादो या चित्रपटातलं हे गीत।

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोते हो, आपण ऐकता आहात आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. हे गीत आहे दुश्मन चित्रपटातलं, जे गायलंय लता मंगेशकर यांनी. आनंद बक्षी यांच्या गीतरचनेला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलंय. पसंती कळवणारे श्रोते आहेत शनिवार पेठ बीड शहर इथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे. प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल हे सुद्धा बीड शहरातलंच पत्र आहे. त्यानंतरचं पत्र महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे, तालुका राधानगरीचं हे पत्र. गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलविंदर बिरक

चैतेक बिरक आणि मिका बिरक. हे पत्र तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथलं आहे. रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, सुनील जबडे, विलास शिंदे पाटील आणि चंदू बलखंडे, त्यानंतर श्री माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून, शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, नावकीकर मारोतराव भुसारे पाटील. अशोकनगर बसमत जिल्हा हिंगोलीचं हे पत्र आहे. पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू मोनी ठोके आणि सविता विजय ठोके यांचं हे पत्र होतं. वंदनानगर एअरपोर्ट रोड इंदोरचं हे पत्र आहे. पूजा बबिता शोभा रेखा सूर्यवंशी स्वाती प्रयाग चौधरी परी ललिता खर्चे गणेश कार्तिकान आणि नारायण भाऊ खर्चे. लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड वंदनानगर इंदोरचंच हे पत्र आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खर्चे ललिता खर्चे गणेश कार्तिक देविका चौधरी, त्यानंतर उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिपरसोगा. तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी आयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. अजून एक पत्र, टी डी मल्होत्रा, रितिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, अनिल शर्मा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप आणि कालका येथून शुभचंद्र बजाज, साहिल आणि बिट्टा बजाज. ऐकूया दुश्मन चित्रपटातलं हे गीत.

कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर।

आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम आपकी पसंद। श्रोते हो, हे गीत आहे आई मिलन की बेला या चित्रपटातलं। आशा भोसले, महम्मद रफी आणि सहकलाकार यांनी गायलेलं, शैलेंद्र यांचं। संगीतकार आहेत शंकर जयकिशन। हे गीत ऐकायचंय आमच्या या श्रोत्यांना। डॉक्टर विशाल, ऋतुजा, रोहित, ऋतुराज, संगीता आणि सुधाकर पाटील, सुळे, तालुका पन्हाळा, सारिका आणि लहुराज नवाळे, त्यानंतर आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, सुरेश, रामू साबळे, तमनाकवाडा कागलचे श्रोते, तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर, मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले, अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले, धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते, सुधीर लोले, मालुताई, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इसलगरंजीचे श्रोते। हे पत्र संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, SP म्हैसाळकर यांचं, तेजस वैशाली आणि दत्ता चौगले राहणार दोनवडे, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात, दयाननगर नांदेडचे प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूरचे संगीता जैन, सूरज जैन, PR जैन, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली। याच पत्रात अजून काही नावं आहेत, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरी। आणि अजूनही तीन पत्र माझ्या हातात आहेत, तीन चार।

सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, संचित वायाळ, मवताळा इथून कुमार प्रथमेश देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख, करडा रिसोड इथून कुमारी सानवी देशमुख, सर्वत देशमुख, ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे, राधानगरीचे श्रोते,

श्रोते हो, हे पत्र आहे भावेश्वरी श्रोता संघचं, सेनापती काशपापक्षीचं, ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर सूर्यकांत चव्हाण ज्योती काळेबेरे तानाजी खेमलापुढे अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुढे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ संपती खेमलापुढे राणी आणि अंकिता खेमलापुढे अर्शादी संधी सदिनारी संधी कबनूरचे श्रोते दक्ष मुर्गी मुतनाळ शहबाज नायकवडे सादिया नायकवडे जरीना नायकवडे आणि शब्बीर नायकवडे हे श्रोते रुईचे

0: श्रोते हो, आपकी पसंद हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. थोड्याच वेळात लोकसंगीत आपण ऐकू शकाल.
1: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजेच 4 ऑक्टोबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. आमच्या फोन लाईन्स सुरू झालेल्या आहेत गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमासाठी. तर आजचा विषय महात्मा गांधीजींनी आचरणात आणलेल्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छता या मूल्यांचा आपल्या जीवनात कशा पद्धतीने समावेश करू शकतो याविषयी आपल्याला बोलायचंय आमच्या गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमासाठी. 11 वाजेपर्यंत, आज सकाळी 11 वाजेपर्यंत आमच्या फोन लाईन्स आपल्यासाठी उपलब्ध असतील. फोन नंबर 0231-2562-2624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2562-2624.
2: श्रोते हो, सोमवारी 5 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा पहिला भाग.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनानं भरपूर ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर 102.7 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: लोकात माझा दर्रा रहा मिरची कोल्हापूरची हे घुंगरू हे घुंगरू.
0: आपली वाणी कोल्हापूर आकाशवाणी. श्रुती हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 10:35 होत आहेत. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, प्रसारित करत आहोत लोकसंगीत.

श्रुती हो पुष्पा पागदरे यांनी गायलेलं हे लोकगीत राम उगावकर यांचं होतं. संगीतकार होते केदार प्रभाकर आणि आता जयवंत कुलकर्णी यांचा हा स्वर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात लोकसंगीत आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. आता उत्तरा केळकर यांचा स्वर आणि कल्याण इनामदार यांचं हे गीत.

तुम्हाला झोप येण्यास खूप त्रास होतो का? तुम्ही रात्री खूप जागत राहता का? घरगुती उपचार काम करत नाहीत? टेलिमानसला 144416 वर कॉल करा. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू देत आहात का? टेलिमानसला 144416 वर कॉल करा आणि राग नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शन किंवा सूचना मिळवा.

श्रुती हो रवींद्र साठे यांच्या आवाजातलं लोकगीत आत्ताच आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोतेहो, शकुंतला यांनी गायलेलं हे गीत आणि संगीत होतं देवदत्त साबळे यांचं. लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: मधुकर आरकडे यांचं हे लोकगीत देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलं होतं. स्वर होता शकुंतला यांचा. लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. थोड्याच वेळात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.
1: नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.

रेफ्युजी चित्रपटातलं हे गीत सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलं होतं. जावेद अख्तर यांची ही गीतरचना अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलं होतं. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, जावेद अख्तर यांचे बोल जे संगीतबद्ध केले अनु मलिक यांनी, चित्रपट बॉर्डर.

0: श्रोते हो, समीर यांचं हे गीत अनुमलिक यांनी संगीतबद्ध केलं होतं. अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांचा युगुल स्वर होता आणि चित्रपट फिजा.
1: पत्रोत्तरांची खुमारी,
2: अनुभवांची शिदोरी,
1: हिंदी मराठी गाणी,
2: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

0: शेतीची माहिती,
1: आरोग्याची काळजी,
0: तल्लीन करणारी
1: अभंगवाणी,
0: विश्वासार्ह बातम्या,
1: मखमली गाणी,
0: रसिकांच्या मनामनात
1: आकाशवाणी।

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर। शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज।

0: आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

श्रुती हो ताल फिल्म मधली ही रचना आनंद बक्षी यांची होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रुती हो आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं प्रवास अभिजात मराठी भाषेचा याविषयी स्मिता वैद्य यांचं भाषण आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर आरोग्य जागर या सदरात मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कांचन पाटील यांची मुलाखत प्रसारित केली जाईल. कार्यक्रम असेल वनिता मंडळ आज दुपारी 12 वाजता. सायंकाळी 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमात स्वच्छता माह आणि महात्मा गांधीजींचे स्वच्छतेचे किस्से याविषयी आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5:30 वाजता कार्यक्रम युववाणी. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 11:40 झाली आहेत. कार्यक्रम गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर

0: श्रोते हो, मोहब्बते चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. उद्भव, मनहर शेट्टी, ईशान आणि श्वेता तसंच सोनाली यांनी हे गीत गायलं होतं.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: गाता रही मेरा दिल या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

श्रोते हो, गुरु फिल्म मधल्या गुलजार यांच्या गीतासोबतच आता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सीमा माकुटे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूस. नमस्कार.

आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो दुपारचे 12 वाजतायत. यानंतर आकाशवाणीचं मुंबई केंद्र वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमासाठी.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहात मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त स्मिता वैद्य यांचं भाषण, आणि त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची मुलाखत. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: मित्रांनो, सखींनो, भाषा म्हणजे केवळ संवादाचं माध्यम नाही. भाषा म्हणजे संस्कृतीचा श्वास, इतिहासाची साक्ष आणि पिढ्यान पिढ्या जपलेल्या आठवणींचा ठेवा. आणि म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही केवळ मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी नाही, आपल्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला मिळालेली राष्ट्रीय मान्यता आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन, त्यानिमित्त आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मराठीच्या अभिजाततेचा प्रवास, तिची प्राचीन परंपरा, तिची साहित्य समृद्धी आणि या अभिजात भाषेच्या जतनाची आपली जबाबदारी याविषयी स्मिता वैद्य यांचं भाषण.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कवी सुरेश भटांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान अतिशय सार्थ शब्दात व्यक्त केला आहे. तर माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. संत ज्ञानेश्वरांच्या या अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर ओवीतून मराठी भाषा ही अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन करून मराठी भाषेची थोरवी, तिचं महत्व, तिची गोडी आणि तिच्या शब्दांची ताकद सांगितली आहे. म्हणजेच मराठी भाषेचा प्रवाह अनेक संतांनी, पंतांनी, ज्ञानवंतांनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी, शाहिरांनी आणि सत्पुरुषांनी आपल्या सुविचाराचं खत पाणी घालून सशक्त ठेवलं आहे. अतिशय उज्ज्वल आणि गौरवशाली समृद्ध परंपरेचा वारसा त्यामुळे आम्हास प्राप्त झाला आहे. आज 3 ऑक्टोबर याच दिवशी 2 वर्षापूर्वी म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा म्हणजे स्वतंत्र भाषा म्हणून अधिकृत दर्जा जाहीर केला होता. आणि याच दिवशी मराठी माणसाच्या नसानसात, कणाकणात, समाज मनात चैतन्य फुलवणारी मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून इतर भाषा भगिनींच्या दरबारात मानाने, अभिमानाने आणि सन्मानाने अभिजात सिंहासनावर विराजमान झाली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना आहे. हा दर्जा केवळ वर्तमान वापराची दखल घेत नाही, तर तिच्या प्राचीन मुळांपासून विकसित झालेल्या साहित्य, विचार, लोकपरंपरा आणि ज्ञानसंपदेचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करतो. त्यासाठी आपल्याला मराठी भाषेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणे गरजेचे ठरते. मराठी भाषा नेमकी केव्हा जन्माला आली हा प्रश्न भाषा तज्ञांमध्ये अजूनही चर्चेचा विषय आहे. या अभ्यासासाठी भाषेचे विविध कालखंड निश्चित करून प्रत्येक टप्प्यातील तिचे रूप तपासले जाते. या पद्धतीला भाषा विज्ञान पद्धती असं म्हणतात. मराठीच्या पूर्वपरंपरेमध्ये अनेक भाषिक स्तर मानले जातात. वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, पाली, प्राकृत आणि अपभ्रंश. वेदपूर्वकालीन भाषांच्या स्वरूपांवरून प्रत्येक भाषेतील काही वैशिष्ट्ये मराठी भाषेत दिसून येतात. या साखळीत सुमारे 1500 वर्ष महाराष्ट्री, प्राकृत आणि अपभ्रंश यांचा समावेश होता. मराठी भाषेत त्या काळातील द्रविड प्रभावाचाही ठसा होता आणि म्हणूनच द्रविड कुलोत्पन्न शब्दांचा आजही वापर होताना दिसतो. भाषा तज्ञ त्यांना देशी या अर्थाने संबोधतात. मराठीच्या जडणघडणीतील हे बहुस्तरीय स्वरूप दर्शवते. याशिवाय मराठीच्या पूर्वपरंपरेचा भक्कम पुरावा शिलालेखातून मिळतो.

इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनचे आढळणारे महाराष्ट्रातील गुहालेख आणि शिलालेख हे मराठीच्या प्रारंभिक स्वरूपाचे होते. म्हणजेच स्थानिक लोकांची भाषा ही व्यापार, दैनंदिन व्यवहार आणि धार्मिक क्रियांमध्ये वापरली जाणारी भाषा होती, ज्यामुळे ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचली. नाणेघाटांसारखेच पुरावे थेट पूर्णविकसित मराठीचे आधुनिक रूप दाखवत नाही, तर मराठीच्या दीर्घभाषिक उत्क्रांतीतील एक महत्वाचा दुवा म्हणून त्याची मूल्य आहे. तसेच मराठीचा उगम केवळ शिलालेखांपुरताच मर्यादित नाही, तर तिची मुळे अधिक खोल आणि प्राचीन आहेत. म्हणूनच मराठी साहित्याच्या प्राचीन परंपरांची ओळख होणं अत्यंत गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, मराठी भाषेचा अभिजाततेचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे तिची प्रदीर्घ आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्य परंपरा. तर यामध्ये गाथा सप्तशती, विवेक सिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, संत नामदेवांची परप्रांतीय रचना यांचा समावेश होतो. यापैकी गाथा सप्तशती ही सातवाहन राजा हाल याने इसवी सन पहिले वा दुसरे शतकात शृंगार रसप्रधान गीतांचे संकलन करून बनवलेला एक संग्रह आहे. हा ग्रंथ थेट मराठीत नसला तरी मराठीच्या पूर्वपरंपरेचा, महाराष्ट्री प्राकृताचा सर्वात प्राचीन साहित्यिक पुरावा मानला जातो, जो अभिजात दर्जासाठीच्या पुराव्यात महत्वाचा ठरला आहे. तसेच शके 1110 मध्ये आद्य कवी मुकुंदराजांचा विवेक सिंधू हा ग्रंथ आद्य शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतावर आधारित असून मराठी भाषेच्या आरंभ काळातील साहित्य आणि सौंदर्य गुणाने संपन्न असा ग्रंथ आहे. म्हणजेच काय, तर मैत्रिणींनो, महानुभाव साहित्य हा भाषिक स्वाभिमानाचा अत्यंत प्राचीन आविष्कार मानला जातो. यामध्ये चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या या पंथाने मराठी गद्याला पहिला भक्कम पाया दिला. महानुभवांनी संस्कृतऐवजी मराठीचा आग्रह धरला आणि त्यामुळे आपले तत्वज्ञान गुप्तलिपीत सूर्यलिपीत नोंदवले. यामुळे हे साहित्य शतकानुशतके अप्रकाशित राहिले. इसवी सन 1283 मध्ये महानुभाव पंथाचे लीळाचरित्रकार माहीम भटांनी श्री चक्रधर स्वामींच्या जीवनातील लीळांचे म्हणजेच प्रसंगांचे वर्णन करणारा ग्रंथ लिहिला. हा मराठी गद्य परंपरेतील अत्यंत प्राचीन आणि महत्वाचा नमुना मानला जातो. महाराष्ट्राला संतांची आणि त्यांच्या समृद्ध साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. हे साहित्य मराठी संस्कृतीचा मूलाधार आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह जिजविती उपकारे, या उक्तीप्रमाणे संतांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी आणि समाज प्रबोधनासाठी वेचले. संतांनी भक्तीचा मार्ग सोपा करून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला अशी ही संत परंपरा मराठी संस्कृतीचा कणा आहे. इसवी सन 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी भगवद्गीता हा संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठी स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी हा 9000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तसेच गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून अमृतानुभव हा 800 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून आणि अभंगातून सर्वसामान्य समाजाला आचरता येईल असे भक्ती मार्गाचे महत्व सांगितले आणि वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्ञानेश्वरी इतकेच संत एकनाथांचे एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण हे 16व्या शतकातील मराठीत लिहिलेले पुस्तक आहे. हे भागवत पुराणाच्या 11व्या पुस्तकाचा अनुवाद आहे. याशिवाय आत्मानुभवपर अभंग, गवळणी, विराण्या हे रचना प्रकारही मराठी भक्ती साहित्यामध्ये सामाजिक समावेशकता प्रत्ययास येते, त्यामुळे मराठी साहित्याला व्यापक सामाजिक आयाम दिला. याचप्रमाणे संत तुकारामांची तुकाराम गाथा हाही वारकरी संप्रदायातील आणि मराठी साहित्यातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा ग्रंथ आहे. त्यांच्या अभंगातून सामाजिक प्रश्न, भक्ती, मानवी मूल्ये मांडलेली दिसून येतात. तर संत रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातून आणि मनाच्या श्लोकातून नीती, आत्मशिस्त आणि जीवन विचारांचा प्रत्यय येतो. संत नामदेवांची ही आंतरप्रांतीय रचनांची वैशिष्ट्यपूर्ण वैभव म्हणजे हे मराठी भक्ती साहित्यातील भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रसाराचे एक ठळक उदाहरण आहे. कारण त्यांनी रचलेल्या 61 पदांचा शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्ये समावेश झाला आहे आणि म्हणूनच त्यांना पंजाबमध्ये बाबा नामदेवजी असे म्हटले जाते. एकूणच काय, तर वारकरी संप्रदायात सर्व संतांनी भक्ती, समता आणि तत्वज्ञान मराठी भाषेमधून सामान्य माणसांना

संत काव्यानंतर महाराष्ट्रात पंडिती काव्य परंपरेचा साहित्य प्रकार लोकप्रिय झाला. या काव्यात संस्कृत साहित्याबरोबरच व्याकरण शास्त्राच्या आधारे पांडित्याचे प्रदर्शन केले गेले. यात महाभारत कथा मराठीत आणणारे सुरुवातीचे कवी म्हणून मुक्तेश्वर प्रसिद्ध आहेत. तर मोरोपंतांची आर्यभारत आणि वामन पंडितांची यथार्थ दीपिकाही लोकप्रिय झाली. या सर्व ग्रंथातून स्पष्ट होते की मराठी साहित्याची परंपरा ही एकसंघ सरळ रेषेत नव्हे तर प्राकृत मुळापासून सुरू होऊन वेगवेगळ्या पंथ परंपरांतून समांतर विकसित झालेली बहुस्तरीय आणि श्रीमंत परंपरा आहे. याच समृद्धीने अभिजात दर्जाच्या दाव्याला भक्कम आधार दिला. मराठीच्या विविध साहित्य प्रवाहांमध्ये मराठीच्या अभिजाततेचा विचार करताना केवळ संत साहित्य किंवा पंडिती साहित्यच नव्हे तर अनेक साहित्य प्रवाहांचाही विचार करणं आवश्यक ठरतं. तर मैत्रिणींनो, यामध्ये शाहिरी वाङ्मय पण आहे बरं का. शाहिरी वाङ्मय हे पोवाडा आणि लावणी या दोन रचना प्रकारातून तयार झालेले दिसून येते. मराठी विश्वकोशामध्ये याच्या स्वतंत्र नोंदी आहेत जे या प्रवाहांचे शास्त्रीय महत्व अधोरेखित करतात. त्याचप्रमाणे बखर साहित्य हेही ऐतिहासिक घटनांचे गद्यरूपात वर्णन करणारे मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. या विषयावरील डॉक्टर र वी हेरवाडकर यांची मराठी बखर वाङ्मय हे पुस्तक या क्षेत्रातील प्रमाणभूत साहित्य मानले जाते. यानंतरच्या 1850 ते 1990 या काळातील आधुनिक म्हणजे अर्वाचीन साहित्यामध्ये कथा, लघुकथा, कादंबरी, नाटक यासारखे नवे साहित्य प्रकार उदयाला आले. नवे प्रवाह निर्माण झाले. रविकिरण मंडळासारख्या वाङ्मयीन चळवळी, साहित्य संस्कृती मंडळ, भारतीय ज्ञानपीठ यासारख्या संस्थांनी या विकासाला संस्थात्मक आधार दिला. यातील स्वच्छंदतावाद, वास्तववादासारखे काल वाङ्मयीन संप्रदाय मराठी साहित्याच्या इतिहासातील टप्पे ठरले. यानंतर उदयाला आलेले दलित साहित्य, हे साहित्य जाती व्यवस्थेवरील अन्याय, शोषण, उपेक्षितांचा आवाज केंद्रस्थानी आणणारा एक महत्वाचा प्रभावी साहित्य प्रकार ठरला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आकारला गेला आणि कवी नारायण सुर्वे, दया पवार, नामदेव ढसाळ यांच्या लेखणीतून कष्टकरी जीवन, सामाजिक वास्तव आणि कटुता यांचे समाजातील विदारक दर्शन घडवणारा साहित्य प्रकार समाजाच्या निदर्शनास आला. सन 1980 ते 1985 दरम्यान यामध्ये सुरू झालेल्या स्त्रीवादी साहित्याच्या प्रवासाने स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, जीवनानुभवांचा आणि सामाजिक विषमतेला वाचा फोडणारा असा हा कालखंड होता. याच दरम्यान ग्रामीण साहित्यातूनही शेतीवर आधारित जीवनशैली आणि सामाजिक ताणतणावाचे चित्रण प्रत्यास आले. तर लोकसाहित्यातून ओव्या, म्हणी, लोकगीत, लोककथा या मौखिक परंपरेतून सांस्कृतिक स्मृती जपल्या गेल्या. हे साहित्य ही लिखित परंपरे इतकीच अभिजाततेच्या पुराव्यात महत्वाचे मानले गेले. या 10 ही प्रवाहांचे वैशिष्ट्य म्हणजे

साहित्य हे कधीही एकाच सामाजिक स्तराचे एकाच विचारधारेचे राहिले नाही. महानुभाव आणि वारकरी यांच्या धार्मिक तात्विक परंपरेपासून पंडिती काव्याच्या अभिजात रचना कौशल्यापर्यंत, शाहिरी वाङ्मयाच्या लोकवीरतेपासून ते दलित साहित्याच्या सामाजिक विद्रोहापर्यंत प्रत्येक प्रवाहाने मराठीला वेगळा आयाम दिला. हीच बहुस्तरीयता आणि सातत्य हे अभिजात दर्जाच्या दाव्यामागचे खरे बळ आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक आणि राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू आहे. तिच्या माध्यमातून संत परंपरेचे विचार पिढ्यानपिढ्या पुढे आले. लोककला, लोकगीत, लोकपरंपरा जतन झाल्या. सामाजिक चळवळींचे दस्तऐवजीकरण झाले. शिक्षण, पत्रकारिता, नाटक, चित्रपट, संगीत, प्रसार माध्यम यांना एक व्यापक अभिव्यक्ती मिळाली. विविध समाज घटकांना एकत्रित आणणारी सांस्कृतिक ओळख दृढ झाली. मराठी भाषेचे महाराष्ट्राच्या ओळखीशी असलेले नाते सर्वात ठळकपणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून दिसून येते. स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला आणि याच चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. म्हणजेच भाषा हीच राज्य निर्मितीचे मूळ आधार ठरली. हेच महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेतील भाषेचे केंद्रीय स्थान अधोरेखित करते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीने सर्जनशीलतेला वाव दिला. झाडी बोलींसारख्या प्रादेशिक बोलींनी प्राचीन मराठीशी आजचे नाते जिवंत ठेवले. या सर्व धाग्यांच्या एकत्रित विणीतूनच मराठी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू ठरते आणि अभिजात हा या शतकानुशतकाच्या अस्मितेला मिळालेली औपचारिक राष्ट्रीय मान्यता ठरते. असं असलं तरी कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी काही निकषांचे टप्पे पार पाडावे लागतात. त्यासाठी पहिला प्रमुख टप्पा म्हणजे मौलिकता, ओरिजिनॅलिटी. म्हणजेच काय? तर भाषेची साहित्यिक परंपरा स्वतंत्र असावी, इतर भाषेपासून सरळ उसनी घेतलेली नसावी. म्हणजेच मराठी ही संस्कृत किंवा अन्य भाषेची केवळ नक्कल नसून तिचे स्वतःचे स्वतंत्र आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्व असल्याचे दाखवावे लागेल. यातील शास्त्रीय आधुनिक फरक म्हणजे भाषेचे प्राचीन रूप आणि आजचे रूप या स्पष्टपणे फरक असावा, जो उत्क्रांतीचा पुरावा देते. त्याचप्रमाणे भाषेचे साहित्य हे किमान 1.5 ते 2 हजार वर्ष प्राचीन असावे लागते. महाराष्ट्रातील शिलालेख आणि अभिलेखीय पुरावे पाहता मराठीच्या पूर्वपरंपरेचा सर्वात भक्कम पुरावा हा शिलालेखातून मिळतो, जो नाणेघाट शिलालेख, लेण्यांमधील शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित आणि इतर ऐतिहासिक पुरावे भाषेच्या प्राचीनतेच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्री प्राकृत भाषा ही शिलालेखांच्याही आधीपासून अस्तित्वात होती याचा ठोस साहित्यिक पुरावा इ.स. 3000 मध्ये वररुची कात्यायन यांनी लिहिलेल्या प्राकृत प्रकाश या ग्रंथामध्ये सापडतो, जो मराठीच्या पूर्वज भाषेच्या किमान 2300 वर्षाचा इतिहास सिद्ध करण्यासाठी अभिजात समितीने वापरला. हे सर्व निकष भारत सरकारच्या 4 ऑक्टोबर 2024 अधिसूचनेत स्पष्ट केले आहेत. यानुसारच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अभिजात दर्जाचे निकष हे केवळ यांत्रिक चौकट नसून प्राचीनता, साहित्य समृद्धी, गद्य पद्य दोन्ही परंपरा आणि भाषिक स्वायत्तता या 4 स्तंभांवर उभी असलेली एक बहुआयामी शास्त्रीय चाचणी आहे. आणि मराठीने ही चाचणी महाराष्ट्री प्राकृतापासून संत साहित्यापर्यंतच्या अखंड परंपरेच्या बळावर यशस्वीपणे पार केली. ही यशस्वीतेची मोहर लागण्यासाठी, म्हणजेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी, तब्बल 12 वर्ष, 4 राज्य सरकारे, असंख्य पाठ पुरावे या प्रवासाच्या 5 टप्प्यांना पार करावे लागते. मैत्रिणींनो, या प्रक्रियेची सुरुवात झाली 10 जानेवारी 2012 मध्ये. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव केंद्राच्या सांस्कृतिक खात्याकडे सुपूर्त केला आणि तो प्रस्ताव भाषिक तज्ञ समितीकडे पाठवण्यात आला. फेब्रुवारी 2024 मध्ये नव्या पाठपुराव्याची समिती जाहीर केली गेली, ज्याचे अध्यक्ष भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी नामवंत लेखक ज्ञानेश्वर मुळे हे होते. या समितीचे मुख्य काम केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रस्तावाला गती देणे हे होते. तर अंतिम टप्प्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर 2024 मध्ये भाषातज्ञ समितीने सुधारित निकषांच्या आधारे मराठीसह 5 भाषांच्या, म्हणजेच मराठी, पाली, प्राकृत, आसामी

0: बंगाली या भाषांच्या अभिजाततेच्या पात्रतेवर अंतिम शिक्कामोर्तब केले. 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या पाचही भाषांना अभिजात दर्जा जाहीर केला, ज्यामुळे मराठी भाषेला प्राचीन व समृद्ध वारसा जागतिक स्तरावर मान्य झाला. 4 ऑक्टोबर 2024 रोजी सांस्कृतिक मंत्रालयाची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आणि मराठी भाषेला अभिजात दर्जाची मोहर लागली. हजारो वर्षांचा वारसा घेऊन आलेली कवितेच्या ओळीत, अभंगांच्या चरणात आणि पोवाड्याच्या तालात शब्दात इतिहास सांगणाऱ्या मराठीला अभिजाततेची नवी झळाळी प्राप्त झाली. अभिजात भाषेचा दर्जा हा केवळ सन्मान नसून भाषेच्या संवर्धनासाठी महत्वाची संधी आहे. मराठी भाषेत ज्ञाननिर्मिती करून तिचे संवर्धन करणे, नवीन पिढीला मराठी साहित्याची ओळख करून देण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे, दुर्मिळ ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट, पोथ्या यांचे ध्वनिमुद्रणाचे डिजिटल संग्रह तयार करणे, भाषा वैज्ञानिक संशोधनावर भर देणे, तसेच मराठीच्या विविध बोली, व्याकरण, शब्दसंपदा इत्यादींचा अभ्यास करणे, डिजिटल माध्यम, अनुवाद, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, संशोधन यांच्या माध्यमातून मराठीचा विस्तार करणे, जागतिक प्रसार करणे आणि मराठी भाषेचा दर्जा उंचावणे. थोडक्यात काय, तर मैत्रिणींनो, केवळ दर्जा मिळाल्याने हे काम आपोआप होणार नाहीये, तर त्यासाठी शासन आणि समाज यांच्या समन्वयकाच्या भूमिकेतून भाषा संवर्धन करणे, सातत्यपूर्ण संशोधन आणि सुनियोजित प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे मराठीच्या प्राचीनतेला, साहित्यिक समृद्धीला, स्वतंत्र विचार परंपरेला आणि सांस्कृतिक योगदानाला मिळालेली ही राष्ट्रीय मान्यता आहे. हा दर्जा मराठी भाषेच्या गौरवाचा विषय असला तरी त्याचे खरे महत्व तिच्या वारशाचे जतन, चिकित्सक संशोधन आणि आधुनिक काळाशी सुसंगत विकास यामध्ये आहे. अशा या अभिजात मराठीचा गौरव करताना मला अभिमानाने म्हणावेसे वाटते, ज्ञानेश्वरांच्या ओवीतून तुकोबाच्या अभंगातून, ज्ञानेश्वरांच्या ओवीतून तुकोबांच्या अभंगातून, शिवरायांच्या गर्जनेतून वाहिली तू युगायुगातून. हजार वर्षाचा वारसा शब्दाशब्दात साठवला, हजार वर्षाचा वारसा शब्दाशब्दात साठवला, आज अभिजाततेचा मुकुट तुझ्या माथी चढवला. लेणी कोरली दगडांवरी तशी लेणी शब्दांची, लेणी कोरली दगडांवरी तशी लेणी शब्दांची, माय मराठी तू आहेस ओळख अस्मितेची. आता जगाच्या व्यासपीठी मानाने उभे राहशील, आता जगाच्या व्यासपीठी मानाने उभे राहशील, अभिजाततेच्या तेजाने अधिकच झळाळशील. जय हो माझ्या मराठीचा, जय हो महाराष्ट्राचा, जय हो माझ्या मराठीचा, जय हो महाराष्ट्राचा अभिमान वाटतो आज मला या अभिजात मराठी भाषेचा, अभिमान वाटतो आज मला या अभिजात मराठी भाषेचा. धन्यवाद.
1: मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त स्मिता वैद्य यांचं भाषण मैत्रिणींनो आता आपण ऐकलं.

0: सखींनो, महिला म्हणून आपण आपल्या मानसिक आरोग्याची प्राधान्यानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण मानसिकदृष्ट्या बळकट असल्यावर आपल्याला नियमितपणे निरोगी आणि अधिक शांततापूर्वक जीवन जगता येतं. याच अनुषंगानं आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची स्मिता दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आरोग्य जागरी या सदरात आज आपण बोलणार आहोत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांच्याशी. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, मानसिक आरोग्य असं जर म्हटलं तर नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव त्यात होतो?
2: मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ, हे मानसिक आरोग्य म्हणजे संज्ञानात्मक, वागणूक आणि भावनिक या तिघांचं आरोग्य म्हणजे मानसिक आरोग्य.
1: बर,
2: फॉर एक्झाम्पल आपण कसा विचार करतो, आपल्याला कसं वाटतं, आपण कसं वागतो या विषयींचं आरोग्य.
1: अच्छा,
2: एक साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं म्हणजे मानसिक विकृती नसणे म्हणजे मानसिक आरोग्य.
1: बर,
2: आता प्रश्न हा पडतो की हा मानसिक विकृती किंवा मानसिक आजार म्हणजे काय?
1: हो हो,
2: मानसिक आजार म्हणजे भावना, विचार, वागणुकीचा आजार. या तिघांमधून म्हणजे भावनेत, विचारांमध्ये किंवा वागणुकीत या तिघांमधून कुठल्याही एकाही गोष्टीमध्ये बदल झाला तर त्याला मानसिक आजार होतो.
1: अच्छा,
2: आता जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा दरवर्षी 10 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय लेवलवर मानसिक आरोग्य, शिक्षण, जनजागृतता आणि सामाजिक कलंक विरुद्ध समर्थनासाठी साजरा करतात. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर मानसिक आरोग्याकडे किंवा मानसिक आजार व त्यामुळे लोकांच्या जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामकडे लक्ष वेधण्यासाठी हा जनजागृती कार्यक्रम साजरा करतात.
1: अच्छा,
2: आणि तसं बघितलं तर मानसिक आजार किंवा मेंटल इलनेस ही आज सुद्धा एक निग्लेक्टेड गोष्ट असते.
1: हो हो हो,
2: आणि त्याविषयीचे कलंक पण भरपूर आहेत.
1: बर, हा जो मानसिक आजार आपण म्हणतो किंवा आपण मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तर मग याचे काही वेगवेगळे प्रकार असतात का तेही सांगा. आणि हे प्रकार मग लहान मुलांमधले वेगळे, मध्यम किंवा तरुण वयोगटातले वेगळे आजार असतात का, किंवा प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक, म्हणजे वयानुसार तो बदल होतो किंवा कसं, तेही सगळं सविस्तर सांगा ना डॉक्टर.
2: जसं मी सांगितलं की मानसिक आजार हा भावनेचा किंवा वागणुकीचा आजार आहे.
1: हो,
2: तर तसं जर आपण कॅटेगराईज केलं तर मानसिक आजाराचे पण 3 प्रकार आहेत.
1: बरं,
2: विचारांचे आजार वेगळे, भावनेचे आजार वेगळे आणि वागणुकीचे आजार वेगळे.
1: अच्छा,
2: विचारांचे आजार म्हटले तर चिंताग्रस्त होणे, ज्याला आपण अँझायटी म्हणतो, भीती वाटणे ज्याला फोबिया म्हणतात.
1: बर,
2: ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर, एकच गोष्ट वारंवार करणे किंवा एकच विचार वारंवार येणे, स्मृती भ्रंशता, हे सगळ्या गोष्टी विचारांच्या आहे.
1: अच्छा,
2: भावनेच्या आजारांमधल्या गोष्टी आहेत डिप्रेशन, उदासीनता, हे भावनेचा आजार झाला. किंवा बायपोलर म्हणजे दोन्ही बाजू असतात, एका ठिकाणी जो व्यक्ती असतो तो एकदम अति उग्रता असते त्याच्यामध्ये आणि नेक्स्ट लेवलला डिप्रेशन मध्ये जातो, म्हणजे त्याला सोप्या भाषेमध्ये कभी खुशी कभी गम वाला आजार म्हणतात. तिसरा आजार

0: महत्वाचा प्रकार आहे वागणुकीचा आजार.
1: बरं,
0: वागणुकीच्या आजारामध्ये इटिंग डिसऑर्डर्स झालेत,
1: अच्छा,
0: सिझोफ्रेनिया झाला, पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम झालेत, किंवा सबस्टन्स अब्युज म्हणजे आपण जे अल्कोहोल, सिगरेट, व्यसनाधीनता, ह्या सगळ्या वागणुकीतले आजार झाले. हे सगळं झालं की कुठल्या प्रकार अफेक्ट होत आहे त्याच्यानुसार हे कॅटेगरायझेशन झालं. दुसरं कॅटेगरायझेशन असतं की काही आजार मुलांमध्ये होतात, काही आजार अडल्ट्समध्ये होतात आणि काही आजार वृद्धावयात होतात. त्याच्यानुसार पण जर लहान मुलांमधले कन्सिडर केले तर लहान मुलांमध्ये ऑटिझम, मतिमंदत्व, अतिचंचलता हे सगळे आजार लहान मुलांमध्ये सापडतात. मोठ्यापणी थोडे डिप्रेशन, जसं अडॉलेसंट एज ग्रुपमध्ये आलं, किशोरावस्थामध्ये आलं की त्या वयामधले आजार वेगळे असतात, तेव्हा थोडे डिप्रेशन, अँझायटी, त्या प्रकारचे आजार होतात. थोडं समोर गेलं, थोडा अडल्ट एज ग्रुप मध्ये गेला की स्किझोफ्रेनिया, बायपोलर, डिप्रेशन ह्या गोष्टी कॉमन असतात. आणि म्हातारपणामध्ये स्मृतीभ्रष्टताशी रिलेटेड जे काही आजार आहेत ते म्हातारपणात येतात.
1: अच्छा मॅडम, मग आता हे जे काही विविध प्रकारचे मानसिक आजार आपल्या अवतीभोवती आपल्याला आढळत असतात, तर या आजाराची काही लक्षणं आपण सांगू शकाल का, की कशावरून आपण ओळखायचं की ही व्यक्ती मानसिक आजारानं ग्रस्त आहे?
0: बघा, मानसिक आजाराची लक्षणं फारच विविध आहेत. म्हणजे एक पर्टिक्युलर लक्षण नाही की जर हे लक्षण असलं तर याला ह्या प्रकारचा आजार आहे असं सांगता येत नाही.
1: अच्छा अच्छा.
0: कारण लक्षणं इतके डायव्हर्सिफाईड आहेत की सगळे लक्षणं ओव्हरलॅपिंग असतात. आणि एक लिस्ट म्हणून सांगायची किंवा एक जनरल लक्षणं म्हणून सांगायचे तर सगळ्यात पहिला परिणाम होतो झोपेवर.
1: बर,
0: झोप लागत नाही किंवा झोप लागल्यावर लवकर उठून जातात.
1: बर,
0: किंवा मध्ये झोप उघडली तर लवकर झोप लागत नाही, हे पहिलं लक्षण असतं. सेकंड लक्षण मूड मध्ये चेंजेस होतात, आयदर खूप नैराश्य आल्यासारखं वाटतं, एक डिप्रेस्ड वाटतं, एकटेपणाच्या फिलिंग्स येतात.
1: बर,
0: एकाग्रता होऊ शकत नाही, कुठल्याही कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, एकाग्रता लागत नाही, गोंधळून जातो, गोंधळलेपणा हा पण एक वन ऑफ द सिम्पटम्स आहे. जे स्किझोफ्रेनिया आहे, जे टोटल आपण सायकोसिस म्हणून एक जनरल टर्म यूज करतो, त्यामध्ये हे सगळे लक्षणं येतात की भीती वाटणं, संशय घेणं, संशयी वृत्ती बनणं, किंवा दुसरं म्हणजे कानामध्ये कोणी न बोलत असताना सुद्धा आवाज येणं आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये होत आलं किंवा बडबड करणं, हे सगळे सायकोसिस मध्ये येतात.
1: अच्छा.
0: आणि यांमधून सांगायचे म्हटले तर काही अशी चेतावणीदायक लक्षणं आहेत ज्यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर घेतली तर लवकर बरा होऊ शकतो. असे म्हणजे दीर्घकाळ टिकणारे दुःख किंवा चिडचिडपणा, अत्यंत उच्च व निम्न मूड, म्हणजे जसं मी म्हणाली की खूप जास्त एक्स्ट्रीमली हाय किंवा एक्स्ट्रीमली लो मूड.
1: बरं,
0: म्हणजे घडीत असा होतं आणि घडीत दुसऱ्या साईडला चालला जातो. किंवा अत्याधिक भीती वाटणं किंवा चिंता वाटणं, सोशल विड्रॉल ज्याला आपण सामाजिक माघार असं म्हणतो, टोटली सोशली आयसोलेट होऊन जातो. किंवा खाण्याच्या आणि झोपण्याच्या सवयींमध्ये जर ड्रास्टिक बदल झालेला असेल, कसं आहे डेली लाईफमध्ये आपल्या झोपेच्या आणि खाण्याच्या ज्या सवयी असतात त्या बदलत असतात, पण त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही, त्या नॉर्मल चेंजेस आहेत. पण अशा काही सवयी असतात की ज्यांच्यामुळे त्रास होतो आणि जेव्हा असे ड्रास्टिक बदल घडतात तेव्हा मात्र ती वॉर्निंग साईन्स असते कुठल्याही मानसिक आजारासाठी.
1: बर, हा आजार साधारणतः कोणाला होऊ शकतो असं काही आपण ओळखू शकतो का, की अमुक एक व्यक्तीला होतोय किंवा झालाय किंवा काय, ते असं आपल्याला ओळखता येतं का कोणाला होऊ शकतो?
0: बघा, असं वयोगटानुसार जर सांगायचं म्हटलं तर हा आजार कोणत्याही वयात सुरू होऊ शकतो.
1: बर,
0: म्हणजे अत्यंत लहान बालपणापासून ते वृद्धावयापर्यंत.
1: बर,
0: पण बहुतेकदा जर असं कन्सिडर केलं तर आयुष्याच्या सुरुवातीला, जसं अडोलेसंट एज ग्रुप मधून या आजाराचे काही लक्षणं सुरू होऊ शकतात.
1: अच्छा.
0: याचं मेन हे आहे की कुठला तरी स्ट्रेसर असला पाहिजे, म्हणजे कुठली तरी धक्कादायक बातमी असायला हवी
1: ज्याच्या त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो.
0: परिणाम झाला, एक्झॅक्टली. जर तसं जर काही झालेलं असेल तर ते कुठल्याही मनावरचा परिणाम तो सांगून येत नाही कुठल्या वयामध्ये की लहानपणी व्हायला नको, मोठ्यापणीच व्हायला हवा, असा नाही.
1: असं नाही.
0: स्लाइटेस्ट ऑफ द चाइल्ड ट्रॉमा हा पण एक ट्रिगर होऊ शकतो की त्या लहान मुलामध्ये मानसिक आजार सुरू होण्यासाठी एक स्लाइटेस्ट ट्रिगर इज इनफ.
1: बर,
0: तर तसं जर कन्सिडर केलं तर 5 पैकी

0: एक प्रौढ व्यक्तीला मानसिक आजार असतो.
1: मॅडम, मानसिक आजार होण्याची कारणं आणि धोकादायक घटक साधारण कोणते असू शकतात?
0: बघा, मानसिक आजार जर म्हटला तर असं मानलं जातं की एक अनुवंशिक आणि पर्यावरणीय घटक असतात जे आपल्या मेंटल हेल्थला इन्फ्लुएन्स करत असतात. काही विशिष्ट जीन्स आढळून आले आहेत, पुष्कळ ज्या स्टडीज झाल्या आहेत त्याच्यामध्ये काही विशिष्ट जीन आढळून आले आहेत, त्यांच्यामुळे त्या जीन्समध्ये जर काही अल्टरेशन झाले तर मानसिक आजार होण्याचा धोका वाढू शकतो. जसं रक्तांच्या नात्यांमध्ये जर मानसिक आजार असेल तर त्या व्यक्तींना मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त असते. आणि दुसरं म्हणजे एक पर्यावरणीय घटक म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ज्याला म्हणतो. ते एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे जेव्हा बाळ गर्भाशयात असतं तेव्हा त्यावेळेला झालेला इन्सल्ट, म्हणजे त्यावेळेला जर त्याला ताण जाणवला किंवा विषारी पदार्थांचं सेवन करण्यात आलं किंवा मद्यपान किंवा ड्रग्स म्हणजे अल्कोहोल ह्या सगळ्या गोष्टी घेण्यात आल्या त्यावेळेला, त्या स्ट्रेसफुल फॅक्टर्समुळे सुद्धा मानसिक आजार होऊ शकतो. ह्या सगळ्यांमुळे काय होतं, म्हणजे आयदर ते जेनेटिक फॅक्टर्स म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणा, या दोघांमुळे मेंदूतील काही रसायन जे असतात त्यांच्यामध्ये अनावश्यक बदल होतात.
1: अच्छा.
0: आणि त्या बदल झाल्यामुळे मानसिक लक्षणे जाणवू लागतात.
1: बर,
0: आता धोकादायक घटक म्हटले म्हणजे कसं, जो आजकालची डेली लाईफ मध्ये जे आपल्याला स्ट्रेस येतो, एका लेवल पर्यंत आपण स्ट्रेस, आपली बॉडी केपेबल असते तो स्ट्रेस हँडल करण्यासाठी, तर जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस आपल्या आजकाल डेली लाईफ मध्ये कॉमन फॅक्टर झालेला आहे. एक सर्टन लेवलचा स्ट्रेस इज इनफ की आपली बॉडी केपेबल असते तेवढा स्ट्रेस सहन करण्यासाठी.
1: बरोबर आहे.
0: पण एका सर्टन लिमिट नंतर जर तो स्ट्रेस वाढत गेला तर ती आपली बॉडी इनकेपेबल होते, म्हणजे बॉडी सहन करू शकत नाही. आणि तो स्ट्रेस इज सफिशियंट की कोणाला मानसिक लक्षणं देण्यासाठी तेवढा स्ट्रेस इज सफिशियंट. दुसरं म्हणजे जर ड्रग्स किंवा अल्कोहोल जे पण व्यसन लागतं ज्या पदार्थांनी जर त्यांचं सेवन केलं तर त्यांनी सुद्धा मानसिक आजार होऊ शकतो. किंवा गंभीर दुखापती झाले आहेत, मेंदूचे आजार झालेला आहे किंवा वैद्यकीय आजार म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम, जर सिरियस मेडिकल प्रॉब्लेम्स वगैरे झाले असतील ते सुद्धा ऍज अ ट्रिगर देऊ शकतात मानसिक आजार सुरू व्हायला.
1: बर,
0: हे सगळे धोकादायक घटक हे प्रत्येकाच्या आयुष्यातले वेगळे वेगळे असतात. हो नक्कीच,
1: अगदी प्रत्येक वयोगटातली व्यक्ती म्हणजे लहान मूल असू दे, मध्यम तरुण किंवा प्रौढ व्यक्ती असू दे, प्रत्येक जण सोशल मीडियाशी संबंधित झालाय. आणि केव्हाही बघा, प्रत्येक व्यक्ती जिच्याकडे मोबाईल आहे ती आपल्या मोबाईल मध्ये गुंतलेली असते.
0: हो हो.
1: तर एक प्रकारचं ते जे व्यसन आहे त्यातून सुद्धा आपल्यावरती हा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
0: मुळीच नाही बिलकुल.
1: कारण कसं असतं की
0: सोशल मीडिया अडिक्शनमुळे सुद्धा काही असे बदल घडतात की ज्यांच्यामुळे कसं, एकदा सोशल मीडियाला अडिक्ट झाला की तुझे ऍक्च्युअल एन्व्हायरमेंट आहे तो त्याच्याकडे लक्षच देत नाही आणि कॉन्स्टंटली मोबाईल किंवा स्क्रीन अडिक्ट होतो, बेसिकली स्क्रीन अडिक्ट होतो.
1: एक्झॅक्टली.
0: आणि ते झाल्यामुळे कसं हे तो ऑलरेडी सोशली आयसोलेट होऊन गेलेला राहतो कारण त्याला जास्तीत जास्त करून स्क्रीनला टाइम द्यायचा असतो.
1: खरे खरे.
0: आणि तो तेवढं त्याचा फील करू म्हणजे फिलिंग एक्सप्रेस करू शकत नाही किंवा जे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरंच एन्व्हायरमेंट मधून मिळू शकतात त्या गोष्टी करू शकत नाही. तो जे आनंद आहे किंवा तो जे ऍक्च्युली स्वतःला एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो ते कुठे त्याला त्या सोशल प्लॅटफॉर्मवर मिळत नाही की कोणी असं मन मोकळेपणाने खुलून सांगते कोणाला, जसं आपण युजली फॅमिली मेंबरशी बोलतो किंवा फ्रेंड सर्कलशी बोलतो तसं त्याला मिळत नाही आणि तो सारखा त्याच्यामध्ये अजून एनग्रोस होत जातो.
1: अगदी. आणि त्यातून मग बरेचदा सध्या आपण जे आजूबाजूला बघतो आत्महत्या ऐकायला येतात किंवा इतरही काही सायबर क्राईम्स घडत आहेत तर त्याला सुद्धा मग एखादी व्यक्ती बळी पडू शकते.
0: बिलकुल बिलकुल.
1: हे जे मानसिक आजार आहेत ते मग टिकण्याचा कालावधी कसा असतो की विशिष्ट उपचार केल्यानंतर त्यातून माणूस पूर्णपणे बरा होतो किंवा खूप काळपर्यंत औषधं घेणं आवश्यक असते ते कसं आहे तेही सांगा ना.
0: बघा कसं आहे, मानसिक आजार दुर्दैवाने या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर नाहीये.
1: हो.
0: कारण कसं आहे, प्रत्येकाचे मानसिक प्रॉब्लेम्स डिफरंट आहेत.
1: बरं.
0: किंवा मानसिक आजार वेगळ्या वेगळ्या

0: रूपाने प्रेझेंट करतो. काही लोकांना मानसिक आजारचा एकच एपिसोड येतो, जो काही दिवस किंवा काही आठवडे किंवा जास्तीत जास्तीत जास्त काही महिने टिकतो. ट्रीटमेंट घेतली किंवा ऑटोमॅटिकली पण तो तेवढ्या वेळात रिझॉल्व्ह होऊन जातो. पण काहींचा आजार दीर्घकाळ टिकणारा असतो.
1: बरं.
0: आणि या व्यतिरिक्त असे पण काही व्यक्ती आहेत ज्यांना मानसिक आजार इंटरमिटेंट एपिसोड्सनी येतात.
1: बरं.
0: की एकदा एपिसोड आला त्यानंतर तो काही दिवस किंवा काही महिने टिकला, मग एकदम चांगला राहिला 2-3 वर्ष, आणि त्याच्यानंतर परत एकदा एपिसोड आला. तसे एपिसोडिक पण येतात.
1: बरं बरं.
0: तर किती वेळ टिकेल कोणाचा आजार असं स्पष्टपणे सांगता येणार नाही.
1: बरं.
0: जर व्यवस्थित ऑन टाइम व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली. आता मानसिक आजारावर उपचार पद्धती म्हणजे एक औषधोपचार असतो आणि एक मनोचिकित्सा असतो. आता कसं आहे, औषधोपचार घेतले किंवा मानसिक चिकित्सा म्हणजे ज्याला आपण थेरपी म्हणतो, सायकोथेरपी, तर त्या दोघांमुळेही लक्षणे कमी होतात.
1: बरं.
0: आजाराचा कालावधी कमी होतो. ज्यामुळे कसं आहे, जो कोणी व्यक्ती ज्याला मानसिक आजार आहे तो कामामध्ये किंवा सामाजिक वातावरणात व्यवस्थित किंवा प्रभावी काम करू शकतो किंवा स्वतंत्रपणे आपलं जीवन व्यतीत जीवन जगू शकतो व्यवस्थित. पण जर ट्रीटमेंटच घेतली नाही तर त्याचा आजाराचा कालावधी वाढून जातो.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे त्याला सोशल आयसोलेशन होतं, जसं आधीच्या काळात व्हायचं जेव्हा ट्रीटमेंट आणि थेरपीज अव्हेलेबल नव्हत्या. तेव्हा कसा आजारग्रस्ताचा जो पार्ट आहे, ज्या वेळेस त्याला खरंच खूप जास्त लक्षणे आहेत ज्यामुळे त्याला बाकीचे भरपूर त्रास होत आहेत किंवा त्याच्या आजूबाजूवाल्यांना भरपूर त्रास होतो आहे, तो खूप जास्त होता.
1: बरं.
0: आणि म्हणून मग या मानसिक आजाराला आधीचे लोक कलंक मानायचे. एकदा हा झाला की दीर्घकाळ टिकतो आणि मग त्याचं आयुष्य संपून जात किंवा ही इज ऑफ नो इम्पॉर्टन्स टू द फॅमिली
1: असं होतं.
0: आणि कलंक म्हणजे आपण तेव्हाच म्हणतो ना जेव्हा कुठली गोष्ट आपल्याला समजत नाही किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन जातो.
1: खरंय, अगदी खरंय.
0: आणि तसंच या मानसिक रुग्णांच्या विषयी व्हायचं की अर्ध्या लोकांना कळायचंच नाही की नेमका हा मानसिक आजार आहे तेव्हा कसं वृद्ध झाली आहे, माता अंगात आली आहे, त्याची भरपूर म्हणजे थोडस वेगळ्या अर्थाने ते मानसिक आजाराला घ्यायचे.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे कसं एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन गेला की मानसिक आजार म्हणजे काहीतरी भयानक आहे, समथिंग व्हेरी डिफरंट.
1: पण सध्या मात्र असं नाहीये. आता तुम्ही जसं मघा उच्चारलं की थेरपी, तर यात वेगवेगळ्या थेरपीज पण आपल्याला सध्या अवेलेबल होतात आणि आपण मानसिक आजार बरे करू शकतो.
0: बेसिकली कसं आहे की या सगळ्यांमुळे कसं आहे एक मानसिक रुग्णाला एक अलिप्त पार्ट ऑफ सोसायटी मानलं जातं.
1: बरं.
0: की हा मानसिक आजार हा ही इज नॉट अमॉंगस्ट अस, एक अशी भावना निर्माण होते जेव्हा आपण कुठल्या पेशंटला मानसिक आजार आहे असं म्हणतो आपण, तेव्हा आज सुद्धा काही पार्ट मध्ये जिथे लिटरसी नाही आहे, जिथे जास्त कळत नाही लोकांना, तिथे पण त्या लोकांना असंच मानलं जातं की यांना काहीतरी वेगळं आहे, हे आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, म्हणून ते सोशली आयसोलेटेड राहतात किंवा नेग्लेक्टेड राहतात सोसायटीमुळे. आणि त्या नेग्लेक्शनमुळे त्यांचा अजून मानसिक आजार वाढत जातो.
1: तुम्ही थेरपी शब्द वापरलात आता बोलताना, मग यात वेगळ्या अशा काही थेरपीज आहेत का की ज्यातून आपण या मानसिक आजारावर उपचार करू शकू?
0: नक्कीच नक्कीच अवेलेबल आहेत. कसं आहे ते डिपेंड करतं की तुमच्या लक्षणे किती तीव्रतेची आहे.
1: अच्छा.
0: जर लक्षणांची तीव्रता खूप जास्त असेल तर सुरुवातीला औषधोपचार किंवा जे मॉडिफाईड शॉक थेरपी असते त्याच्याने कंट्रोल करू शकतो. जर खूपच तीव्र असतील लक्षणं तर छोटे म्हणजे एकदम कमी तीव्रतेचे जर लक्षणं असतील तर काही वेळ औषधोपचार केल्यानंतर थेरपी देऊ शकतो.
1: बरं.
0: थेरपी म्हणजे समुपदेशन.
1: अच्छा.
0: तर समुपदेशनामध्ये काय होतं की पेशंट्सला एकतर एक प्लॅटफॉर्म मिळतो की जिथे ते त्यांचे सगळे व्ह्यूज ठेवू शकतात, त्यांना काय वाटतंय, आणि एक प्लॅटफॉर्म डॉक्टरला पण मिळतो की कुठेतरी ते त्यांचे व्ह्यूज चेंज करतील. काही असे आजार आहेत जसं डिप्रेशन झालं किंवा ओसीडी फोबिया झालं, ज्यांना ते अत्यंत भीती असते, कुत्र्यांची भीती, मांजरीची भीती, उंच हाईटची भीती, ह्या गोष्टी समुद्रेशामुळे कसं त्याच्या मागची जी रिझनिंग आहे की असं का होतंय ती कुठेतरी बाहेर निघून येते ते. आणि हा एक थेरपी असा प्लॅटफॉर्म आहे जिथे पेशंट स्वतंत्रपणे किंवा काही गोष्टी मनामध्ये

0: मी नाही ठेवून त्या सगळ्या गोष्टी तो बाहेर काढतो.
1: बर.
0: आणि कुठेतरी डॉक्टरला पण प्लॅटफॉर्म मिळतो की जे त्याचे इरॅशनल थॉट्स आहेत त्या थॉट्सला रॅशनल थॉट्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं हा पण एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो. सगळ्यांचा इफेक्ट कंबाइंड इफेक्ट होतो की पेशंटला बरं वाटतं.
1: मॅडम, मानसिक आजार आणि झोप, झोपेचाही मानसिक आरोग्याशी काही संबंध आहे?
0: नक्कीच आहे. आणि एकदम गहरा रिश्ता ज्याला आपण म्हणतो तसा एक गहरा रिश्ता बिटवीन झोप आणि मानसिक आरोग्याचा आहे. आता तो म्हणजे कसा की एक टू वे कनेक्शन आहे ते. की झोप जर व्यवस्थित झाली नाही त्याच्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो.
1: बरं.
0: आणि मानसिक ताण वाढला की मानसिक आजाराची लक्षणे दिसू लागतात. आणि सेकंड वे इज की जर तुम्हाला मानसिक आजार झाला, मानसिक लक्षणे झाली, त्यामुळे तुमची झोप होत नाही आणि त्यामुळे मानसिक आजारामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
1: बरं.
0: इट्स लाईक अ टू वे कनेक्शन. झोप नाही म्हणून मानसिक आजार आणि मानसिक आजार म्हणून झोप नाही असं. तर म्हणून जेव्हा आपण थेरपी देतो किंवा कुठलेही औषधोपचार देतो तर सगळ्यात जास्त भर पहिले झोपेवर दिला जातो.
1: बर.
0: कारण एकदा जर झोप म्हणजे कुठेतरी हे जे टू वे कनेक्शन आहे म्हणजे एक सर्कल फॉर्म झालेला आहे झोपेमुळे मानसिक आजार आणि मानसिक आजारमुळे झोप, तर हे कुठेतरी आपल्याला ब्रेक करायचं आहे. तर झोपेच्या ऍस्पेक्ट कडे जर आपण लक्ष दिलं की झोप व्यवस्थित केली तर ते सर्कलच कम्प्लीट होणार नाही आणि सर्कल कम्प्लीट झालं नाही तर आजाराची लक्षणे ऑटोमॅटिकली थांबतील. आणि बेसिकली जर झोपेकडे जर लक्ष दिलं आपण तर झोप जेवढी व्यवस्थित होईल तेवढा मानसिक तणाव कमी होतो, शांतता लाभते. एक्झॅक्टली. आणि तो तणाव जसा कमी होतो तसे तसे मानसिक लक्षणांमध्ये पण सुधारणा होऊ शकते.
1: डॉक्टर, आता थांबण्यापूर्वी आपण हेल्दी माइंड किंवा मानसिक आरोग्य आपलं सुदृढ कसं राहू शकेल यासाठी काय करणं आवश्यक आहे ते सांगा आणि मग आपण थांबूया.
0: नक्कीच. मानसिक आरोग्याला हेल्दी कसं ठेवता येईल त्याचे फक्त सिम्पल 5 स्टेप्स आहेत.
1: बरं.
0: सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे संपर्क. हेल्दी रिलेशनशिप्स ठेवायच्या.
1: हो.
0: इतर लोकांशी संवाद साधला तर त्याच्यामुळे स्वतःची जाणीव होते की आपण काय आहे, म्हणजे फिलिंग ऑफ सेल्फ एस्टीम जे राहतं ते स्ट्रॉंग होतं.
1: हो.
0: सकारात्मक भावना येतात मनामध्ये.
1: हो.
0: व आपल्या समस्यांचं निवारण करण्याची सुद्धा संधी मिळते.
1: खरं.
0: तर यामुळे कसं आहे एक रिलेशनशिप पण हेल्दी होतं आणि जे बाइंडिंग आहे ज्याच्याशी आपण संपर्क किंवा संवाद साधतो आहे त्याच्याशी पण बाइंडिंग व्यवस्थित राहतं. जे तुम्हाला प्रॉब्लेम्स डिस्कस करता येतात आणि प्रॉब्लेम फक्त सोल्युशन पण मिळू शकतो. त्यामुळे एक संपर्क साधणे किंवा हेल्दी रिलेशनशिप मेंटेन ठेवणे ही सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे.
1: बरं.
0: सेकंड स्टेप इज फिजिकली ऍक्टिव्ह.
1: हो.
0: जेवढा तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह राहाल तेवढं तुमची मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहील.
1: बरं.
0: सांगायचं म्हणजे की नवीन स्किल्स शिकायला पाहिजे. स्किल्स शिकण्यासाठी काही एक स्पेसिफिक काही एज लिमिट नाहीये.
1: खरंय.
0: कुठल्याही स्किल्स शिकल्या तर तसं माइंड ऍक्टिव्ह राहतं.
1: हो.
0: आणि असं इंग्लिश मध्ये एक म्हण आहे की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप.
1: खरंय.
0: तर कुठेतरी माइंडला एंगेज ठेवलं तर जे डेव्हिलचं वर्कशॉपची जी एक कार्यशाळा भरते आपल्या मनामध्ये ती कुठे भरणारच नाही, त्याला जागाच द्यायची नाही. एक तर वाईट, नॉट ओनली वाईट विचार पण कुठल्याही गोष्टीचे अनावश्यक विचार पण येणार नाही. कारण पुष्कळदा मानसिक आजार हा अनावश्यक विचार आल्यामुळेच होतो.
1: खरंय.
0: तर कुठल्याही नवीन स्किल्स शिकणं आणि त्याला पुढे प्रॅक्टिस करणं याच्यामुळे आपलं माइंड कुठेतरी इन्व्हॉल्व्ह राहील. थर्ड म्हणजे जाणीवपूर्वकता. हा आजकाल नवचा नवीन कन्सेप्ट आहे की थेरपीमध्ये पण देताना ही जाणीवपूर्वकता म्हणजे माइंडफुलनेस थेरपी देतो. त्यामुळे त्यामध्ये एका गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगतं ती म्हणजे आज सध्याच्या क्षणाकडे लक्ष देणे. पास्ट मध्ये मी काय केलं आणि मी काय शिकलो असतो किंवा मी पुढे काय करणार आहे यावर लक्ष घालण्यापेक्षा मी आज काय करतो आहे किंवा मी आता काय करतो आहे, प्रेझेंट मध्ये राहून प्रेझेंटचाच विचार करणे.
1: बरं.
0: ही एक महत्वाची स्टेप आहे आणि ती आजकालच्या आयुष्यामध्ये किंवा आजकालच्या जीवनामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे.
1: खरं.
0: कारण कुठल्याही मुलाला विचारलं आजकाल की तू काय बनणार आहेस तर खूप मोठे मोठे स्वप्न असतात आणि ते स्वप्न कोण दाखवतं, स्वतः आई वडील दाखवतात.
1: हो.
0: की माझा मुलगा काय इंजिनियर बनेल, माझा मुलगा डॉक्टर बनेल.
1: हो.
0: लेट हिम

0: आपला प्रेझेंट ठीक आहे, म्हणजे एक कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे आपला पुढे की आपल्याला असं असं काहीतरी बनायचं आहे, बट दॅट शुड नॉट बी द ओनली एम. आपला एम आता सध्यासाठी हवा आहे की आपल्याला आता काय करायचं आहे, आपण प्रेझेंट व्यवस्थित जगतो आहे की नाही, आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे देण्याची भावना किंवा दयाळूपणाची भावना, की आपण जे समोरच्या व्यक्तीला मनापासून करतो मग ते आपल्या आई वडिलांविषयी असेल, आजी आजोबांविषयी असेल, किंवा आपल्या लहानांविषयी असेल, किंवा इतर कोणाशी, एक जी देण्याची भावना असते की जो एक पॉझिटिव्हिटी किंवा एक सकारात्मक जी भावना मनामध्ये येते ती खूप महत्वाची आहे. आणि जेव्हा ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा एक वेगळाच लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळतं, आणि दॅट सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या मानसिक आरोग्याला हेल्दी ठेवण्यासाठी. ती एक पॉझिटिव्हिटी जी आहे ती खूप महत्वाची आहे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे आपलं मानसिक आरोग्य जर आपल्याला उत्कृष्ट उत्तम दर्जाचं हवं असेल तर आपण नेहमी सकारात्मक विचार करणं हे खूप आवश्यक आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: बी पॉझिटिव्ह ऑलवेज.
0: बी पॉझिटिव्ह अँड कीप युअर माइंड पॉझिटिव्ह.
1: वा वा खूप छान. डॉक्टर आज आपण आमच्या सगळ्या मैत्रिणींशी हा जो दिलखुलास संवाद साधला त्यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं आणि मैत्रिणींच्या वतीनं आपली खूप खूप आभारी आहे. नमस्कार.
0: थँक्यू थँक्यू थँक्यू सो मच.
2: मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची स्मिता दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, दरवेळी आपल्या कार्यक्रमातून काहीतरी नवं जाणून घेता यावं, नवीन विचार मनात रुजावेत आणि आपल्या रोजच्या जीवनाला नवी दिशा मिळावी हाच आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचा सदैव प्रयत्न असतो. आपला हा स्नेह, आपलं प्रेम आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच नवीन ऊर्जा देत असतात, तेव्हा आपले हे ऋणानुबंध कायम असेच असावेत. याच भावनेनं आजच्या या आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमातून आपली सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूच नवीन विषयासह. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

अब ये गाना फिल्म का नाम अशोका, गुलजार और अनु मलिक की जोड़ी

आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन। फ्लाय दुबई विमानातली झटापट दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा UAE च्या तपास पथकाचा निष्कर्ष।

0: अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्की येथून भारतात प्रत्यार्पण आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 2 सुवर्ण पदकांची प्राप्ती. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत शिकागो इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतानं 2014 $1,000 अब्ज मूल्याचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन असलेल्या अर्थव्यवस्थांशी करार केले होते, त्यात वाढ होऊन आता भारतानं 31 विकसित आणि विकसनशील देशांशी मुक्त व्यापार करार केले असून त्यांचं एकत्रित स्थूल राष्ट्रीय उत्पादन मूल्य 6,000 अब्ज डॉलर्स आहे. तसंच त्यात लवकरच आणखी 1,500 अब्ज डॉलर्स मूल्याच्या अर्थव्यवस्थांची भर पडेल असं त्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय समुदायानंही सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगानं बदलणाऱ्या जगात आर्थिक सक्षमता ही सामाजिक सक्षमतेपासून वेगळी करता येणार नसून सर्वसमावेशकता हाच सक्षमतेचा पाया आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. बदलत्या काळातली सक्षमता ही या परिषदेची संकल्पना आहे. सहमती, समावेशकता आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण निर्मिती केली तर लोकशाही आणि विकास एकत्र पुढे जाऊ शकतात असं ते म्हणाले. एकही नागरिक, उद्योग किंवा प्रदेश विकासात मागे राहणार नाही याची खात्री म्हणजेच सक्षमता हे त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील उपस्थित होते. स्थिर आणि सक्षम वित्तीय व्यवस्थेशिवाय आर्थिक विकासाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेता येणार नाही यावर मल्होत्रा यांनी भर दिला. भक्कम ताळेबंद आणि बिगर बँकिंग वित्त संस्था यांच्या पाठबळामुळे भारतीय वित्तीय व्यवस्था सक्षम झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ड्रोन दीदी योजनेविषयी.
1: ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठीचं महत्वाचं पाऊल केंद्र सरकारनं ड्रोन दीदी योजनेच्या स्वरूपात उचललं. शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या योजनेबद्दलची माहिती दिली.
2: आज कई ऐसी महिलाएं हैं जो खेतों के साथ ही अब आसमान की ऊंचाइयों पर काम कर रही. जी हाँ, आपने सही सुना, अब गांव की महिलाएं ड्रोन दीदी बनकर ड्रोन उड़ा रही हैं और उससे खेती में नई क्रांति ला रही है.
1: नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं ड्रोन दीदी योजनेला मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार देशभरातल्या निवडक महिला शेतकऱ्यांना 15,000 कृषी ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. स्वतःच्या शेताचं ड्रोनद्वारे निरीक्षण किंवा फवारणी करण्याबरोबरच या महिलांना ड्रोन सेवा इतरांना उपलब्ध करून देता येते. कोणत्याही शेतावर पाहणी किंवा फवारणीसाठी या ड्रोन दीदी सेवा भाड्याने देऊ शकतात. या उपकरण आणि सेवेसाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदींना 80% किंवा जास्तीत जास्त 8,00,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं. त्या पुढच्या खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. ग्रामीण भागात महिलांच्या उपजीविकेसाठी आणि उत्पन्नासाठी या योजनेमुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचं स्थान अधिक मजबूत होत आहे.
0: भारत हा आता केवळ जहाजांच्या खरेदीत समाधान मानत नाही तर देशांतर्गत जहाज बांधणी हे आपलं ध्येय आहे असं केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाला जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जलवाहतुकीसाठी सक्षम बनवण्यात कंपनीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं.

सागरी अमृतकाळ व्हिजन 2047 अंतर्गत देश आघाडीचे जहाज बांधणी राष्ट्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना ही कंपनी केंद्रस्थानी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण करून भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवाब विर्क या नावाखाली तुर्कीचं बनावट नागरिकत्व मिळवून नवप्रीत सिंह हेरोईन आणि मेथमेफेटामाईन या अंमली पदार्थांची भारतातून अफगाणिस्तानात तस्करी करत होता अशी माहितीही त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली. भारताच्या यंत्रणांनी त्याला शोधून त्याची खरी ओळख समोर आणून त्याचं प्रत्यार्पण करण्यात यश मिळवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं आहे. फ्लाय दुबई विमानाच्या सहवैमानिकानं दहशतवादी हल्ला करायचा प्रयत्न केला असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे. प्रवासादरम्यान वैमानिकावर कुऱ्हाडीनं हल्ला करून विमानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती युएईचे महाधिवक्ता काउन्सिलर डॉ हमाद सैफ अल शमसी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये एका क्षेपणास्त्राचा मारा झालेल्या कुवेती टँकरवरच्या 5 भारतीय खलाशांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. ओमानमधल्या भारतीय दूतावासानं ही माहिती दिली असून ओमानच्या अधिकाऱ्यांनी या बचाव कार्यात केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान आतापर्यंत अनेक भारतीय खलाशांना हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची संख्या वाढवण्यात आजही यशस्वी ठरले. गोल्फमध्ये प्रणवी उर्सहीनं अंतिम फेरीत केवळ एका स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे. भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोडीनं महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या पदकासह ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार पुरुष क्रिकेटमध्येही भारतानं पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं पाकिस्तानसमोर 212 धावांचं लक्ष ठेवलं आहे. त्यापूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकात 6 बाद 211 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ निर्धारित 20 षटकात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 192 धावाच करू शकला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकव्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोमदेवरामला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. भारतीय कुस्तीगीर अमन सेहरावत यानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तर अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दीपक पुनिया यानं पुरुषांच्या 97 किलो वजनी गटाच्या तर सागर जगलान यानं 74 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता हे दोघेही कांस्य पदकासाठी लढणार आहेत. महिलांच्या 65 किलो वजनी गटात मात्र महिला कुस्तीगीर मनीषा भानवालचं आव्हान संपुष्टात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या महिला हॉकी संघाच्या सदस्यांना प्रत्येकी 11 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याची घोषणा ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केली आहे. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. भारताची एकूण पदक संख्या 81 झाली असून यात 19 सुवर्ण, 26 रौप्य आणि 36 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. फ्लाय दुबई विमानातली झटापट दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा युएईच्या तपास पथकाचा निष्कर्ष. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या
प्रादेशिक

आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 3 उमेदवार जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मोसमी पावसाची माघार. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत शिकागो इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आतापर्यंत 31 विकसित आणि विकसनशील देशांशी मुक्त व्यापार करार झाले असून त्यात लवकरच भर पडेल असं त्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय समुदायानंही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

0: वेगानं बदलणाऱ्या जगात आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठीही सामाजिकदृष्ट्या टिकाव धरणं आवश्यक असून त्याकरता सर्वसमावेशकता अंगीकारावी लागेल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. बदलत्या काळातली सक्षमता ही या परिषदेची संकल्पना आहे. सहमती, समावेशकता आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण निर्मिती केली तर लोकशाही आणि विकास एकत्र पुढे जाऊ शकतात असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील उपस्थित होते. स्थिर आणि सक्षम वित्तीय व्यवस्थेशिवाय आर्थिक विकासाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेता येणार नाही यावर मल्होत्रा यांनी भर दिला. भारत हा आता केवळ जहाजांचा खरेदीदार राहिला नसून जहाज बांधणी हे आपलं ध्येय आहे असं केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाला जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जलवाहतुकीसाठी सक्षम बनवण्यात कंपनीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ड्रोन दीदी योजनेविषयी.
1: ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठीचं महत्वाचं पाऊल केंद्र सरकारनं ड्रोन दीदी योजनेच्या स्वरूपात उचललं. शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या योजनेबद्दलची माहिती दिली.
2: आज कई ऐसी महिलाएं हैं जो खेतों के साथ ही अब आसमान की ऊंचाइयों पर काम कर रही. जी हाँ, आपने सही सुना. अब गांव की महिलाएं ड्रोन दीदी बनकर ड्रोन उड़ा रही हैं और उससे खेती में नई क्रांति ला रही है.
1: नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं ड्रोन दीदी योजनेला मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार देशभरातल्या निवडक महिला शेतकऱ्यांना 15,000 कृषी ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. स्वतःच्या शेताचं ड्रोनद्वारे निरीक्षण किंवा फवारणी करण्याबरोबरच या महिलांना ड्रोन सेवा इतरांना उपलब्ध करून देता येते. कोणत्याही शेतावर पाहणी किंवा फवारणीसाठी या ड्रोन दीदी सेवा भाड्याने देऊ शकतात. या उपकरण आणि सेवेसाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदींना 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं. त्या पुढच्या खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. ग्रामीण भागात महिलांच्या उपजीविकेसाठी आणि उत्पन्नासाठी या योजनेमुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचं स्थान अधिक मजबूत होत आहे.
0: विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं 3 उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार अभिजित वंजारी तसंच पुणे शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी येत्या मंगळवारपर्यंत म्हणजेच 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे तर 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुका लढवणार आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार देईल असं काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची संख्या वाढवण्यात आजही यशस्वी ठरले. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ 1 स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे. अमरावतीची भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या पदकासह ती

0: आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुमनं आनंद व्यक्त केला.
1: रनी तो बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर कप लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए और बीच में तो बहुत डाउनफॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत मतलब मेहनत करके सब कुछ लाया है.
0: पुरुष क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेलं 212 धावांचं लक्ष्य गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्यपदक जिंकलं. भारतीय कुस्तीगीर अमन सेहरावत यानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तर अंतिम पांघल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दीपक पुनिया यानं पुरुषांच्या 97 किलो वजनी गटाच्या तर सागर जगलान यानं 74 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता हे दोघेही कांस्य पदकांसाठी लढणार आहेत. महिलांच्या 65 किलो वजनी गटात मात्र महिला कुस्तीगीर मनीषा भानवालचं आव्हान संपुष्टात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. भारताची एकूण पदक संख्या 81 झाली असून यात 19 सुवर्ण, 26 रौप्य आणि 36 कांस्य पदकांचा समावेश आहे. आयआयटी मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी या संस्थेतले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांची काल सुमारे 10 तास चौकशी केली. साहिलच्या पालकांनी प्राध्यापक डुल्ला यांच्यावर साहिलला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा आणि त्याच्याशी जाती आधारित भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2-3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 3 उमेदवार जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मोसमी पावसाची माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: जी कौन सी फिल्म चल जाए कुछ पता नहीं.
3: नहीं नहीं नहीं, उस पिक्चर का प्रेजेंटेशन बहुत बढ़िया होना चाहिए. आपको क्या चाहे कैसी भी कहानी हो, सिंपल कहानी हो, लेकिन उसको जिस तरह से आप कह रहे हैं वो अंदाज आपका, उस फिल्म की पैकेजिंग, किस तरह से टाइटल्स आ रहे हैं, किस जगह पे गाना आ रहा है, स्क्रीन प्ले जिसे कहते हैं हम, मंजर कशी जिसे जावेद साहब से पूछा गया था कि स्टोरी और स्क्रीन प्ले में फर्क क्या है, तो स्टोरी इज व्हाट एंड स्क्रीन प्ले इज हाउ. तो आपका अगर हाव बहुत अच्छा है तो एक कमजोर या बहुत ही सिंपल सी सामान्य सी कहानी भी अच्छी फिल्म हिट बन सकती है. लेकिन अच्छी फिल्म, बहुत अच्छी फिल्म में तो यह है कि कहानी अगर हो तो फिर वो यादगार बन जाती है, अगर कहानी अच्छी है तो.
2: जी बिल्कुल. तो आपको बतौर, चूंकि आप लेखक भी हैं और निर्देशक भी हैं, तो कभी अपने लिखे को एक निर्देशक के रूप में खारिज भी करते हैं, प्रशंसा भी करते हैं, कोई ऐसे उदाहरण देके बताइए हमारे श्रोताओं को कि
3: लिखना तो एक्चुअली सबसे बड़ी, जब क्योंकि मैं लिखता भी सारी फिल्म खुद की, सारी जितना भी अब तक काम किया मैंने खुद ही लिखा है सब, तो वो एक बहुत ही पैनी और उससे स्क्रूटनी से होकर गुजरता है। बहुत आलसी लेखक भी हूं मैं, मुझे जल्दी भी नहीं लिखा जाता।
2: अच्छा। हाँ।